ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे।
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचे सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आजच संपर्क करा। मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65।
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव।
2: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
3: हर घर सूर्य घर।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
0: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
4: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकणारे श्रोते हो, खास करून पालकांनो, आपल्या सर्वांसाठी आजची ही मुलाखत जी आहे ते खूप महत्वपूर्ण असणार आहे। त्याचं कारणही असं आहे की आपल्या सर्वांना मुलं असतात, त्यातल्या त्यात खास करून लहान मुलं, ज्यांचं आपण संगोपन पालकत्व करत असताना आपल्याला अनेक गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात आणि काही गोष्टी नजरेच्या समोरून हटतात सुद्धा। म्हणजे काय की आपलं मूल जर आजारी पडलं तर आपण लगेच दवाखान्यात घेऊन जातो, किंवा त्याला लिहिता वाचता येत नाही तर आपण लगेच त्याच्यावरचा स्कूलमध्ये जाऊन टीचरशी बोलतो। कधी त्याला समजा डोळ्यामध्ये, कानामध्ये असं काही जरी शारीरिक प्रॉब्लेम असला तर लगेचच आपण डॉक्टरांकडे घेऊन जातो। पण एक आत्ममग्न किंवा स्वमग्न अशा प्रकारचा एक प्रकार आहे जो लहान बालकांमध्ये किंवा मुलांमध्ये आढळला जातो आणि तो सहसा पालकांच्या लक्षात येत नाही, त्याला ऑटिझम असं सुद्धा म्हटलं जातं। या अनुषंगानं आपल्या सर्वांना एक जनजागृती व्हावी, अवेअरनेस व्हावं, आणि याच दृष्टिकोनातून एक खूप महत्वपूर्ण अशी कार्यशाळा दिनांक 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आणि ही जी कार्यशाळा आहे ती जिल्हा परिषद, दिव्यांग विभाग, तसेच बालरोग, धाराशिव जिल्हा संघटना आणि रोटरी क्लब धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। आणि आज आपण याच अनुषंगाने या ठिकाणी जे आहे ते माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत, आणि त्यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे डॉक्टर दत्तात्रय खुणे यांना। ते बालरोग तज्ज्ञ संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आहेत। तसेच डॉक्टर अभय शहापूरकर यांनाही आपण निमंत्रित केलेलं आहे। ते सेंटर कोऑर्डिनेटर आहेत आणि टेक्निकल डायरेक्टर आहेत। हे जे ऑटिझमच्या संदर्भात म्हणजे जे स्वमग्न मुलं असणार आहेत त्यासाठीचं एक जे कायमस्वरूपी रिहॅबिलिटेशन सेंटर आपल्या धाराशिवमध्ये असणार आहे त्याचे सेंटर कोऑर्डिनेटर आणि टेक्निकल डायरेक्टर आहेत। तेव्हा आपण या दोघांशीही चर्चा करणार आहोत आणि त्यासोबत रोटरी क्लब धाराशिवचे अध्यक्ष रणजित रणदिवे आणि सचिव प्रदीप खामकर हेही रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। सर्वप्रथम तर मी आपल्या दोघांचं स्वागत करतो आणि हा पहिला प्रश्न डॉक्टर अभय शहापूरकर आपणास विचारू इच्छितो की 27 फेब्रुवारीला, कारण बऱ्याचशा कार्यशाळा म्हणा किंवा एखादं दिवसभराचं शिबिर आपण असं ऐकतो की सर्वरोग निदान शिबिर वगैरे म्हणा, पण स्वमग्न आत्ममग्न हा शब्दसुद्धा कानावर पहिल्यांदा म्हणजे जर सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर पडलेला दिसतो. तर नेमकी ही कार्यशाळा काय आहे आणि 27 तारखेला काय होणार?
5: सर्व श्रोत्यांना मनापासून नमस्कार आणि या मुलाखतीच्या प्रारंभासही रेडिओ तेरणाचे मनापासून आभार व्यक्त करतो की या अत्यंत महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित अशा विषयाकडं आज लक्ष वेधलं जात आहे. त्यामुळं रेडिओ तेरणाचे डायरेक्टर आणि रेडिओ तेरणा यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आता विशेष म्हणजे गेली 43 वर्षे बाल आरोग्य क्षेत्रात काम करताना ज्या समस्या मुलांच्या आरोग्याशी निगडीत आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये माझ्या निदर्शनाला असं आलं आहे की शारीरिक व्याधी झाल्या तर पालक लगेच मुलाला दवाखान्यात घेऊन जातात आणि उपचार करून घेतात, पण मानसिक मुलांच्या समस्या आणि वर्तन समस्या या पालकांना कळायला तरी त्यांना समजत नाही की हे कितपत गंभीर स्वरूपाचं लक्षणं आहेत ते, आणि त्या मुलांना योग्य वेळी योग्य तो उपचार न मिळाल्यामुळं पुढच्या आयुष्यभरासाठी त्या मुलांच्या एकंदरीत पुढच्या करिअरवर आणि शाळेतल्या परफॉर्मन्सवर नकारार्थी परिणाम होऊ शकतो. तर ऑटिझम म्हणजे आत्ममग्नता किंवा स्वमग्नता, आणि हा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणून एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे, म्हणजे मेंदूच्या विकासाशी संबंधित असा हा वर्धन समस्या आहे. ही म्हणजे हा काही रोग असा नाही की ह्याला इतके दिवस औषध द्या हा बरा होईल. तर यासाठी ही कार्यशाळा पालकांचे अवेअरनेस वाढवण्यासाठी, पालकांना त्याबाबतीत संवेदनशीलता त्यांची वाढण्यासाठी आयोजित केलेली आहे. आणि ही कार्यशाळा 27 फेब्रुवारी रोजी सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस इथं बालरोगतज्ज्ञ जिल्हा संघटना त्याचबरोबर जिल्हा परिषद दिव्यांग विभाग आणि रोटरी क्लब धाराशिव त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 11 ते 3 या कालावधीमध्ये जे काही पालक ज्यांना आपल्या मुलाच्या वर्तनासंदर्भात काही शंका आहेत किंवा ऑटिस्टिक मुलांचं निदान झालेलं आहे त्या मुलांच्या पालकांच्यासाठी ही कार्यशाळा आहे. मुंबईची एक स्वयंसेवी संघटना आहे जी या क्षेत्रामध्ये खूप काम करते आहे, फोरम फॉर ऑटिझम. या संस्थेचे तज्ज्ञ मुंबईहून खास या कार्यशाळेसाठी इथं उपस्थित राहणार आहेत आणि ते पालकांच्या मार्गदर्शनाचे चर्चासत्र घेणार आहेत. त्याचबरोबर पालकांना ते किट्स पण वाटप करणार आहेत ज्याच्यामध्ये मार्गदर्शक पुस्तिका असेल आणि या मुलांना पुढं कसं वाढवावं, पालकांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात आहे. त्या संदर्भात सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन त्या किटमध्ये जे साहित्य दिलं जाणार आहे त्याच्यात ते उपलब्ध असेल. माझी सर्व पालकांना विनंती की या संधीचा लाभ घ्यावा. आता विषय दुसरा म्हणजे ऑटिझम म्हणजे काय या संदर्भात
4: आपण त्याच्यावर बोलूयात, पण हा जो वेन्यू आहे आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि एकूणच जे पूर्ण सांगितलं की मुंबईची पण टीम येणार आहे, तर बालरोग तज्ज्ञ संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आहेत डॉक्टर दत्तात्रय खुनेजी. तर आपण हे सिव्हिल हॉस्पिटलमधलं नेमकं प्लेस कुठे आहे आणि आपण सुद्धा बालरोग तज्ज्ञ म्हणून धाराशिवमध्ये अनेक वर्षापासून सुप्रसिद्ध आहात आणि सर्वांना माहिती पण आहे, तर आपला अनुभव नेमका काय आहे हे ऑटिझम आणि या संदर्भातला, आणि हा व्हेन्यू कुठं असणार आहे आणि या आयोजनामध्ये आपली संघटना पण आहे, तर आपण काय सांगू इच्छिता की पालकांनी किंवा बाकीच्या लोकांनी कसं सहभागी व्हावं?
6: नमस्कार. आपणा सर्वांसाठी ही एक चांगली सुवर्ण संधी आहे की जी मुलं दुर्लक्षित आहेत, ज्याचं आजाराचं निदान लवकर होत नाही, बालकांना कळत नाही, अशा स्वमग्न मुलांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नर्सिंग ट्रेनिंग हॉलमध्ये, जो की सिव्हिल सर्जन ऑफिसच्या शेजारी आहे, या ठिकाणी आपण ही कार्यशाळा घेत आहोत. आणि एक जिल्हा डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर चा प्रमुख या नात्यानं मी गेली 6 वर्ष काम पाहतो. तर माझ्याकडे सध्या अशी स्वमग्न किमान 40 ते 50 मुलं नोटेड आहेत, डायग्नोस आहेत. त्याचं डायग्नोसिस थोडंसं अवघड आहे, कारण काय याला काही ताप येत नाही, सर्दी होत नाही, खोकला येत नाही. आपल्या पालकाला ते मूल नॉर्मलच वाटतं, पण त्या मुलाचे लक्षणं साधी साधी लक्षणं जर त्यांना ओळखता आली आणि ती ओळखून जर त्यांनी वेळेत त्याला जर योग्य तो प्रतिबंध केला तर ही मुलं नॉर्मल आयुष्य जगू शकतात.
4: अच्छा, हे तुम्ही डिस्ट्रिक्ट अर्ली काय इंटरव्हेन्शन सेंटर, तर हे नेमकं काय असतं याच्या बाबतीत थोडस सांगा.
6: या सेंटरमध्ये जे की 4D म्हणजे 4 diseases 4 diseases ज्याच्यामध्ये कंजिनायटल हार्ट डिसीज म्हणजे जन्मता असणारी हृदयरोग, त्याच्यानंतर मेंटली रिटार्डेड चाइल्ड, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कानाचे डोळ्याचे आजार असणारी मुलं ज्यांना टर्शरी केअर सेंटरची गरज असते, स्पेशल डायग्नोसिस लागतं किंवा कॉक्लेअर इम्प्लांट सारखी महागड्या सर्जरी जे ऐकत नाही अशा मुलांना गरजेचे आहे, तर या सर्जरी, या हार्ट सर्जरी, या सर्व सर्जरी या DIC सेंटर मार्फत योग्य त्या ठिकाणी रेफर करून फ्री ऑफ कॉस्ट केल्या जातात.
4: अच्छा अच्छा, आणि असं एक सेंटर आपल्या धाराशिव मध्ये सिव्हिल हॉस्पिटलला आहे.
6: गेल्या 8 वर्षापासून ते कार्यरत
4: 8 वर्षापासून कार्यरत आहे आणि हे तुम्ही याचं काम पाहता. तर आता आपण जी चर्चा करत आहोत ते ऐकणारे श्रोते हो आणि खास करून पालकवर्गानो की स्वमग्न, ऑटिझम, आत्ममग्न आणि असे जे सर्व मुलं किंवा जे रुग्ण आहेत त्यांचे जे पालक आहेत त्यांच्यासाठीची ही कार्यशाळा आहे 27 फेब्रुवारी रोजी. आणि अर्थातच हे जे आयोजन केलं आहे ते बालरोग तज्ज्ञ संघटना, धाराशिव जिल्हा, जिल्हा परिषद, धाराशिव दिव्यांग विभाग आणि रोटरी क्लब धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या संदर्भातच आपण ही जी कार्यशाळा आहे ती आयोजित केलेली आहे आणि या संदर्भात आपण जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर दत्तात्रय खुणे आणि डॉक्टर अभय शहापूरकर यांच्याशी. तर डॉक्टर शहापूरकर, मी आपणास विचारू इच्छितो की आता हे स्वमग्न, आत्ममग्न म्हणजे हे नेमकं कसं, आता म्हणजे लक्षणं काही दिसत नाहीत म्हणजे हे तर मग खूपच अवघड आहे की एखादा पालक जर असेल आणि ते लक्षात येत नसतं तर कधी असं, म्हणजे याचे लक्षणं कधी दिसून येत असतात किंवा याला समजून घ्यायचं कसं?
5: हो सर, याच्यात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, तर ह्याचं जर तुम्ही व्याख्या पाहिली तर तो स्पेक्ट्रम आहे 0 ते 100 असं जर म्हणलं तर ऑटिस्टिक मुलं मग 20 मार्कवर असू शकतील, 50 वर असू शकतील, 75 वर असू शकतील, म्हणजे हा एक स्पेक्ट्रम आहे.
4: ठीक आहे.
5: तर हा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ही एक वर्तन समस्या आहे, न्यूरो डेव्हलपमेंटल, म्हणजे ती काही शारीरिक व्याधी नाही आहे. तर हा आजार म्हणता येणार नाही, समस्या म्हणा, मुलांच्या मेंदूच्या विकासाशी संबंधित आहे, त्याला न्यूरो डेव्हलपमेंटल विकार असं म्हणता येईल. तर ह्याचे परिणाम काय होतात, तर मुलाच्या संवाद कौशल्यावर, सामाजिक वर्तनावर, वागणुकीच्या पद्धतीवर नकारार्थी परिणाम व्हायला लागतात. आता हा ह्याची सुरुवात कशी आणि ओळखायचं कसं हा मोठा क्लिष्ट विषय आहे पालकांच्या दृष्टीनं. तर जन्मानंतर सर्वसाधारण 1.5-2 वर्षाच्या नंतर ह्याची लक्षणं काही दिसू लागतात. तर हा आजार प्रामुख्याने पालकांना मला हे सांगायचं की संसर्गजन्य नाही आणि पालकांच्या चुकीमुळे सुद्धा हा आजार होत नाही तर बऱ्याचदा पालकांना न्यूनगंड येतो, आपण मुलांना वाढवण्यात कुठं चुकलो का, आपल्याकडनं काही दुर्लक्ष झालं का म्हणून हा आजार झाला का, तर तसं काय त्याच्यात नाही. आता ह्याचे प्रमुख लक्षणं काय आहेत ऑटिझमचे, तर सामाजिक संवाद जो असतो, सोशल इंटरॅक्शन, त्याच्यात अडचणी यायला लागतात त्या मुलांना. मग ते नावानी हाक मारली तरी तो प्रतिसाद देणार नाही, आय कॉन्टॅक्ट, डोळ्यात डोळे भिडवून बोलणं जे आहे ते आय कॉन्टॅक्ट ही मुलं करत नाहीत संवाद साधताना. त्याचबरोबर ते एकटेच राहतात, एक स्वतःशीच खेळतात, स्वतःशीच हसतात, इतर मुलामध्ये किंवा मित्रामध्ये शक्यतो ती मुलं मिसळत नाहीत, एकटं राहायला त्यांना आवडतं. त्याच्यानंतर त्यांना आता त्याचा एखादा भाऊ असेल किंवा बहीण असेल, तिला काही लागलं, ती रडायला लागली तर तिच्या ज्या भावना आहेत ते या मुलाला समजत नाहीत. त्याच्यानंतर ही मुलं बोलायला उशिरा सुरू करतात, म्हणजे 2-3 वर्षाची झाली तरी एखादा शब्द बोलणं सुद्धा बऱ्याचदा अवघड जातं, वाक्य तर लांब राहू द्या. तर 2 वर्षापर्यंत सर्वसाधारण मुलं बोलायला सुरू करतात एखादं छोटं वाक्य, पण ह्या मुलांना ते जमत नाही. त्यामुळं पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की 2-2.5 वर्षाचं झालं जर ते बोलत नसेल त्याला निश्चित तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. त्यानंतर अशी मुलं जी आहेत ती तोंडाने मागत नाहीत, समजा भूक लागली खायला दे असं म्हणणार नाहीत, किंवा मला बिस्किट दे असं म्हणणार नाहीत, त्या आईला किंवा वडिलाला हाताला धरून घेऊन जातील आणि
7: फक्त इशाऱ्याने
5: सांगतील, अशा प्रकारचं त्यांचं बिहेवियर असतं. त्याच्याचबरोबर एकच एक हालचाल करत राहतात, म्हणजे काही हात हलवणं सारखं, पाय हलवणं, तीच तीच शारीरिक क्रिया परत परत करत राहतात आणि बोलणं सुद्धा तोच तोच शब्द परत परत बोलत राहतात. रिपिटेशन इकोलॅलिया म्हणतात त्याला. आणि त्यांना दिनक्रमात बदल कुठलाही सहन होत नाही.
7: बर,
5: म्हणजे त्यांची जी दिनचर्या आहे त्याच्यात काही जरी बदल झाला तरी ती मुलं डिस्टर्ब होतात, नवीन व्यक्तीशी पाहुण्याशी इंटरॅक्शन करत नाहीत, त्यांच्याशी संवाद साधत नाहीत. त्याचबरोबर जास्त तीव्र प्रकाश असेल, आवाज असेल, ह्याच्या बाबतीत संवेदनशीलता कमी असते. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस त्याचे शारीरिक त्यांना सुद्धा अडचणी सहन कराव्या लागतात. काही मुलांमध्ये चिडचिडपणा किंवा खूप टेम्पर टँट्रम, ज्याला आपण रागाचे झटके तीव्र स्वरूपाचे, ते सुद्धा आपल्याला निदर्शनाला येतात. झोपेच्या समस्या असतात काही मुलांमध्ये. आता ह्या सगळ्या वर्तन समस्या पालकांच्या जर लवकर लक्षात आल्या तर त्याला योग्य तो काही जी थेरापीज आहेत त्याचा वापर केला तर ही मुलं बरीचशी नॉर्मल आयुष्य जगू शकतात. आता बऱ्याचदा पालक असं विचारतात की ह्याचे कारणं काय आहेत हे होण्याचं, तर अनुवंशिकता एक त्याच्या मागचं कारण असे आहे. आणि काही गर्भावस्थेत काही जोखमीचे घटक निर्माण झाले त्यांनी सुद्धा एखाद्या वेळेस असा प्रकार होऊ शकतो. आणि मेंदूच्या डेव्हलपमेंटमध्ये काही चेंजेस झाले तर तो सुद्धा एक, पण निश्चित स्वरूपाची कारण मीमांसा अजून कळालेली नाही. तर आता ह्याच्यात माझ्या दृष्टीने सर महत्वाचं म्हणजे रेड फ्लॅग ओळखण्याचं. रेड फ्लॅग कसे आहेत, तर बाळ 12 महिन्यापर्यंत कुठलेही बडबड करत नाहीत. बाबा मामा जनरली 12 महिन्यापर्यंत एखादं बडबड करतात, म्हणजे निरर्थक असतं ते, पण बाबा मामा असं ते बोलत नाहीत. त्यानंतर 1.5-2 वर्षापर्यंत एकही शब्द बोलत नाहीत.
7: बर,
5: आणि दोन वर्ष झाली तर मग एखादा शब्द ते बोलतात, परंतु एक वाक्य सुद्धा नाही. हाक मारली तर प्रतिसाद देणार नाहीत. आणि वरचेवर आधी जे शिकलेली कौशल्य आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात. त्याच्यानंतर ह्याच्या निदान करण्याचं म्हणजे हे वर्तनाचं बारकाईने निरीक्षण करणं. बाकीच्या नॉर्मल मुलं जी आहेत वाढीच्या टप्पे ज्यांनी गाठलेली आहेत त्यांच्या तुलनेमध्ये हे कमी पडतंय हे मूल, किंवा मी जे आत्ता सांगितलं अशी लक्षणं काही दिसत असतील तर मग लगेच तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. आता उपचार पद्धती आपण नंतरच्या
7: हो, हो, हो. तर डॉक्टर दत्तात्रय खुणेजी आपणास मी विचारू इच्छितो की जसं आत्ता सरांनी म्हटलं की ऑटिझमचं 1-1.5-2 वर्षात असा एक तो विषय म्हटले त्यांनी, मग असं काही असतं का की जसा एखादा रोग अचानक उद्भवतो, म्हणजे समजा नॉर्मली माणूस जीवन 10-15-20 वर्षापर्यंत जगत असतो पण अचानकच एखादा आजार उद्भवला असा विषय होतो, तर असा ऑटिझमच्या बाबतीत होतं का? आणि स्वमग्न, आत्ममग्न आणि मतिबंध, तर याच्यामध्ये काही फरक असतो का?
6: नाही, स्वमग्न, आत्ममग्न आणि मतिमंद यात निश्चितच फरक आहे. मतिमंद मुलं आपल्याला सहज ओळखता येतात, पण स्वमग्न किंवा आत्मग्न मुलं ही एका दिवसात तयार होत नाही.
7: खूप म्हणजे पुसटशी रेषा याच्यामध्ये की मतिमंद आणि आत्ममग्न असणार.
6: हा, मतिमंदचा तो त्याच्यामध्ये त्याच्या बौद्धिक जी वाढ आहे मतिमंदमध्ये ती कमी राहते. या मुलांमध्ये बौद्धिक वाढ कधी कधी इतकी प्रचंड असते की तो एका जागेवर बसत नाही.
7: बर,
6: एका जागेवरती थांबत नाही. अटेन्शन स्पॅन खूप छोटा असतो. सारखं काहीतरी गडबड करत राहतो, काहीतरी चुका करत राहतो. तसं मतिमंद मुलं थोडीशी धीमे असतात, जास्त हालचाली कमी असतात, किंवा बुद्धीचे चालत

0: वेळीच जर आपलं लक्षात आलं तर याच्या बाबतीमध्ये आता सायन्स बऱ्यापैकी प्रगत झालेला आहे. ऑटिझमला कुठल्याही प्रकारचा फिक्स असा उपचार पद्धती नाही.
1: बर,
0: जे आपण देतोय ते दॅट इज अ सपोर्टिव्ह पार्ट ऑफ थेरपी.
1: अच्छा, तर हे याच प्रश्नाला जो लागून येतो तो म्हणजे असा की ठीक आहे, तुम्ही म्हणतायत की हे लक्षात येत नाहीत, म्हणजे लक्षणं जे काय आर्ली लक्षणं जे काय असतील ते, पण जर समजा आपण ग्रामीण भागातलं शहरी भागातलं असं पालकत्वाचा जर विचार केला, बराचसा डिफरन्स असतो. बरेच जण पालक आपापल्या कामामध्ये व्यग्र असतात किंवा म्हणतात की ठीक आहे मुलगा माझा शांत असेल, लहान मूल माझं शांत असेल किंवा काहीतरी असेल, मग याच्यामध्ये स्कूलमध्ये पण त्याला पाठवलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये सोशली पण समाज, स्कूल असेल, पालकं असतील, तर याच्यामध्ये कोणाकोणाची कशी कशी जबाबदारी असायला पाहिजे अशा पद्धतीच्या बालकांचा शोध घेण्यासाठी असं आपल्याला वाटतं?
0: मुळात म्हणजे शाळेमध्ये ह्या मुलांना टाकल्यानंतर बऱ्याच वेळा त्या मुलांचं जे बिहेवियर आहे शाळेतल्या शिक्षणाच्या बाबतीत असू द्या किंवा इतर मित्रांशी असू द्या किंवा त्याच्याबरोबरच्या छोट्या मुलांशी असू द्या, ते बिहेवियर थोडंसं वेगळं असतं आणि हे त्या शिक्षकाला नक्कीच लक्षात येतं. फक्त हे मूल नॉर्मल नाही, नॉर्मल मुलासारखं नाही, हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. आणि काही मुलं आता एक उदाहरण द्यायचं झालं तर एवढी खोडकर असतात की उठकी सुद्धा दगड मारत फिरतात. हा सुद्धा एक प्रकार त्याच्यामध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरमध्ये मोडू शकतो. पण मला काय वाटतं की माझं मूल ते आज रागीटच आहे, तो असं करतो, नॉर्मल आहे, तसं नाही, त्याच्या माग हा आजार असू शकतो, ही भूमिका पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.
1: अच्छा, तर श्रोत्या आपण जे चर्चा करत आहोत ते आत्ममग्न स्वमग्न जे असे बालकं असतात किंवा ह्या हा प्रकारचा जो एक आजार याला म्हणता येऊ शकतो, तर या आजार असणाऱ्या जे लहान बालकं किंवा जे कोणी ऑटिझमचे ग्रस्त आहेत त्यांच्या पालकांसाठी ही जी कार्यशाळा आहे ती 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये ही आयोजित केलेली आहे. आणि जिल्हा परिषद दिव्यांग विभाग असेल, बालरोग तज्ज्ञ संघटना धाराशिव जिल्हा असेल आणि रोटरी क्लब धाराशिव यांच्या वतीनं खरंतर हे अवेअरनेस व्हावं, जनजागृती व्हावी आणि सर्व पालकांना सुद्धा एक समुपदेशन करता यावं यासाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आणि याच विषयी आपण चर्चा करत आहोत ते डॉक्टर दत्तात्रय खुणे आणि डॉक्टर अभय शहापूरकर यांच्याशी. तर डॉक्टर शहापूरकर सर, मी आपणास तो प्रश्न परत एकदा जे सरांनी उत्तर दिलं नाही की ठीक आहे समजा स्वमग्न आत्ममग्न, पण असं कधीतरी उद्भवू शकतं का ते लहानपणापासूनच असं असतं?
2: आता हे कधीतरी अचानक उद्भवत नाही, जसं माझे सहकारी डॉक्टर खुणे सरांनी सांगितलं की ते ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, ते हळूहळू हळूहळू त्या वर्तनात बदल होत राहतात. पण या अनुषंगानं एक अत्यंत महत्त्वाची सूचना किंवा माहिती मी पालकांना देऊ इच्छितो की आजकाल असं झालंय की लहान मुलाच्या हातात मोबाईल देण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. तर मुलं रडत असेल हट्टकर की त्याच्या हातात मोबाईल द्यायचा, पालक कामाला जातात. तर एक संशोधनाअंतर्गत असं आढळलेलं आहे की स्क्रीन टाईम जास्त असेल तर त्या मुलाला ऑटिझमचा खूप धोका असतो.
1: अच्छा,
2: हे सगळ्या पालकांनी अवश्य लक्षात घेतलं पाहिजे, त्याची नोंद घेतली पाहिजे.
1: एक हायपर डिसऑर्डर अटेन्शन असं काहीतरी
2: ADHD म्हणून एक अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर, ते म्हणजे अतिशय चंचल असतात मुलं, ती त्यांचं लक्ष केंद्रित करणं फार अवघड जातं, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, अभ्यासावर हे करू शक कुठल्याच एका गोष्टीवर ते कॉन्सन्ट्रेशन ठेवू शकत नाहीत. आणि खुने सरांनी सांगितलं तसं थोडंसं ॲग्रेसिव्ह बिहेवियर, हायपर ॲक्टिव्हिटी, मग टेम्पर टँट्रम किंवा तोडफोड करणं, मारहाण करणं, अशा प्रकारचं व्हायलंट बिहेवियर पण त्यांच्यामध्ये दिसायला लागतं. तर पालकांनी 2-3 गोष्टी ह्याच्यात लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर स्क्रीन टाईम मुलांचा कमीत कमी ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा असा गैरसमज आहे की ऑटिझम लसी दिल्यानं होतो, असंही काही गैरसमज पालकांमध्ये, लस दिल्यानं, लस त्याच्यामुळं झालं, तो सुद्धा फार चुकीचा गैरसमज आहे. लस देणं हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्या मुलाच्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे. तर लसीमुळं हा विषय काही ऑटिझमचा होत नाही आणि पालकांच्या चुकीमुळे सुद्धा होत नाही. ही एक प्रकारची न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. तर ह्याच्यामध्ये आता जर लवकर लक्षात आलं की माझं मूल ऑटिझम आहे, पण काय ऑटिझम आहे, तर त्याच्या वर्तनात ह्या ह्या ह्या ह्या मला समस्या

0: दिसायला लागला तर त्याने ताबडतोब तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं अवेअरनेससाठीच आपण ही वर्कशॉप आयोजित केलं. आता त्याची उपचार पद्धती काय,
1: त्याच्या अगोदरचा एक प्रश्न अजून थोडासा डोक्यात येतोय, तो म्हणजे असा आहे की ऑटिझमचा, समजा आता एखादा बाळ जन्मलेला आहे, 2-3-4 वर्षांमध्ये लक्षात आलेला आहे की तो ऑटिझमनं ग्रस्त आहे, समजा पालक जागरूक पालक आहेत असं आपण धरून चालूयात, मग समजा त्या ठिकाणी त्या पालकांना, तो जर फर्स्ट चाइल्ड असेल समजा, तर त्या पालकांच्या डोक्यामध्ये असा एक संभ्रम असू शकतो की माझं सेकंड चाइल्ड थर्ड चाइल्ड सुद्धा तसंच होऊ शकतं का, असा काही विषय असू शकतो का?
0: नाही नाही, असं अजिबात नाही आहे. एखादं मूल समजा ऑटिस्टिक असेल तर नंतरची संतती तशीच होईल असं अजिबात नाही, तो सुद्धा गैरसमज पालकांनी डोक्यातून काढून टाकला पाहिजे. कारण हे जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे फिजिकल डिसऑर्डर नाही आहे किंवा क्रोमोझोमल डिसऑर्डर नाही आहे, ही डेव्हलपमेंटल ॲबनॉर्मॅलिटी आहे. आता ह्याच्यामध्ये पालकांच्या दृष्टीनं माझी पालकांना एकच आवाहन असं राहील की आपल्या मुलांची वाढ जशी होते, आणि खुने सरांनी सांगितलं पालक आणि शाळेतले शिक्षक, मग ते बालवाडीतले असतील किंवा प्राथमिक वर्गातले असतील, एखाद्या विद्यार्थ्यांच्या किंवा पालकाच्या दृष्टीनं अपत्याच्या वर्तणुकीत कुठलाही फरक जाणवला की बोलणं उशिरा झालं, लक्ष देत नाही, हायपर ॲक्टिव्ह आहे, ऐकत नाही, कुणी पाहुणे आलं तर लक्ष देत नाही, त्याला काही गोष्ट सांगितलं तर दुर्लक्ष करतो, असं जर काही आढळलं तर ताबडतोब त्यांनी तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. आता त्याच्यामध्ये लवकर निदान होणं आणि त्याची उपचार पद्धती वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहे. त्याच्यामध्ये बिहेवियरल थेरपी आहे, स्पीच थेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, कारण काही डॉक्टर खुनेने जसं सांगितलं काही मुलांना स्पेशल एज्युकेशन लागतं आणि काही मुलं नॉर्मलसुद्धा शाळेत नियमित जाऊ शकतात. त्याच्याबरोबर पालकांचं प्रशिक्षण या बाबतीत होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पालकांनी काय करायला पाहिजे की मुलांना सारखं त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, सारखं बोललं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे, जास्तीत जास्त मित्रांमध्ये त्यांना मिक्सअप होतील, ते खेळतील, मिसळतील, याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये पालकांनी मुलांच्यासाठी वेळ काढला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. बऱ्याचदा असा अनुभव येतो की
1: सोशल प्रॉब्लेमच होऊन बसलेला
0: आहे. आई वडील दोघे जर करिअरिस्ट असतील, नोकरी काही व्यवसाय करत असतील, तर मुलांना द्यायला वेळच नाही, मग घरचे इतर कामं वगैरे सांभाळून, तर थोडासा वेळ आपल्या मुलासाठी ज्याला क्वालिटी टाइम म्हणता येईल असं निश्चित पालकांनी काढला पाहिजे.
1: अच्छा, तर मी डॉक्टर दत्तात्रय खुणे आपणास विचारू इच्छितो की जसं सरांचा एक प्रश्न होता, सरांनी उपचार पद्धती तर सांगितली, त्याला थोडंसं अजून विस्तारित कराच, पण ऑटिझम लक्षात येत नाही हे मान्य आहे की ठीक आहे म्हणून, पण ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सीच्या अगोदर असं काही असतं का की काही, समजा जसं की बऱ्याच वेळेस बायपोलर क्वाड्रापोलर मार्कर टेस्ट सांगितल्या जातात, ॲमिनी टेस्ट सांगितल्या जातात, की आणि असं म्हटलं जातं की एखाद्या वेळेस तुम किंवा जे काही बाळ आहे ते जन्माला येणार आहे ते मतिमंद किंवा अशा पद्धतीचं काहीतरी त्याला असू शकतो आजार, तर अशासाठी टेस्ट सांगितल्या जातात, मग त्याच्यामधून असं काही निदान होऊ शकतं नाही होऊ शकतं काय असतं?
2: नाही, ऑटिझमसाठी कुठलेही बायोमार्कर किंवा कुठलीही टेस्ट नाही.
1: हा नाही, हा
2: ऑटिझम हा जन्मल्यानंतर उद्भवलेला आणि हळूहळू लक्षात येणारा लक्षणाचा समूह म्हणता येईल आपल्या, पण ते असं ठरवून की ही टेस्ट केली आणि ऑटिझम आहे
1: असं अजून तरी काही,
2: हा रेअर जेनेटिक आहे. आई वडिलांमध्ये जर कुठं काही अनुवंशिकता असतील तर तो तेवढा एक क्ल्यू आपल्याला मिळू शकतो, पण असं नॉर्मल पॅरेंट्समध्ये नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या मुलाची लक्षणं हळूहळू ऑटिझमच्या आपल्याला दिसायला लागतात.
1: अच्छा अच्छा, तर ही जी कार्यशाळा आहे आयोजित केलेली, ते आपण ऑटिझम असणाऱ्या जे काही आजारानं ग्रस्त आहेत त्यांच्या पालकांसाठी असं आपण म्हटलेलं आहात, तर हे पालक म्हणजे तुम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत का, समजा ज्यांना थोडंसं अवेअरनेस क्रिएट होण्यासाठी त्या पालकांना सहभागी व्हायचं असेल, किंबहुना असं म्हणतात की आपण स्कूलमधलं पण शापूरकर सर आपण म्हटलं होतात की, तर जर स्कूलमधले काही टीचर्स असतील किंवा त्यांना तुम्ही असं काही इन्व्हाइट करणार का, असं काही विषय असणार आहे?
2: आता ही जी कार्यशाळा आहे ती एक पालकांसाठी खास संधी आहे,
1: बरं,
2: जिल्ह्यात ही पहिल्या प्रकारची कार्यशाळा अशी होते आणि याच्यामध्ये पालकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. आम्ही आमच्या सर्व बालरोग तज्ञांना बोललेलं आहे, आमचे सिव्हिल हॉस्पिटल डीआयसी मध्ये काम करणारा स्टाफ पण त्यांना या अवेअरनेस व्हावा म्हणून बोलवलं आहे, आणि ही मुंबईची तज्ज्ञ टीम आपल्याला लक्षणं काय, उपचार पद्धती काय, सपोर्टिव्ह काय करायचं, त्या पालकांनी काय काळजी घ्यायची, त्यांनी किट्स वगैरे देणार आहेत. तर हे सर्वांगीण पालकासाठी भविष्यामध्ये जर टाइम परमिट्स आम्ही शाळेतले शिक्षक म्हणा, अंगणवाडी वर्कर्स म्हणा, यांच्यासाठी पण अशा प्रकारची
1: म्हणजे शेवटी कायमस्वरूपी उपक्रम चालणार आहे. आपला
2: हा कायमस्वरूपी चालणार आहे. आता म्हणाल माझ्या डीआयसी मध्ये अशी ऑटिझम ग्रस्त 40-45 मुलांची यादी आहे. त्या सर्व पालकांना आम्ही फोनद्वारे कॉन्टॅक्ट करतो की तुम्ही या कार्यशाळेचा पूर्ण लाभ घ्या, जेणेकरून तुमच्या बाळाचं भवितव्य सुकर होईल. आता या व्यतिरिक्त आपण आता या मुलाखतीमध्ये शाबूकर सरांनी किंवा मी जे लक्षणं सांगितली अशा लक्षणापैकी कुठलं लक्षण जर एखाद्या पालकाला वाटलं की हे माझ्या मुलामध्ये आहे तर त्यांनी अवश्य यावं, या कार्यशाळेचा लाभ घ्यावा. त्यांचा फायदाच होणार आहे. एक तर रोगनिदान व्हायला मदत होईल, त्यानंतर त्याला ट्रीटमेंट किंवा जे बिहेवियरल थेरपी म्हणा, ऑक्युपेशनल थेरपी काय असेल ते सांगितलं जाईल, जेणेकरून त्या बाळाचं भविष्य सुकर राहील. अजून एक छोटासा मुद्दा मला सांगा वाटतंय, सरांनी मध्ये मोबाईलचं काढलं, इतकं फॅड वाढलंय की आता माझ्याकडं काही काही असे येतात की ते 5 महिन्या 6 महिन्या 7 महिन्याचं लेकरू सप्लिमेंटरी फीस वरचा आहार चालू करायचा तर त्याला ते मोबाईलवरती ते हे लावल्याशिवाय ते खातच नाही म्हणे. पालक म्हणतात की हे लावल्याशिवाय खातच नाही तो. इतकं ते आणि जेवढं तुम्ही त्या सरांनी म्हणण्याप्रमाणे
1: बंद करून आपण स्वतः जेवढं इंटरॅक्ट होत तेवढं ते चांगलं.
2: हा एक प्रश्न राहिला. दुसरा प्रश्न की सगळे पैशाच्या मागे लागले पण ज्यांच्यासाठी पैसा कमवतो ते लेकर दुर्लक्षित व्हायला लागले.
1: हो
2: हो. क्वालिटी टाइम कोणीच देणं गेलं. मूल जेवतं काय, खातं काय, करतं काय, इवन आज आम्हाला जरी विचारलं तरी आम्हाला असं आठवत नाही की मुलांना कधी एकदा मान धरली, कधी चालला, कधी बोलला. अशी परिस्थिती सर्वसामान्य सगळ्यांची झालेली आहे. याच्यातून थोडस बाहेर निघलं पाहिजे. एक किंवा दोनच मुलाचा जमाना आहे. ती मुलं वाढवताना ऍटलीस्ट पहिले 5 वर्ष तरी पालकांनी चांगला क्वालिटी टाइम त्यांच्याबरोबर स्पेंड केला पाहिजे. त्याची हालचाल, त्याची वाढ, त्याची बौद्धिक क्षमता, त्याच्या खेळाच्या पद्धती ह्या सगळ्या पाहायला पाहिजे.
1: बरोबर बरोबर. मी डॉक्टर शहापूरकर आपणास एक प्रश्न विचारत होतो की आम्ही रेडिओ तेरणाच्याच माध्यमातून एक दाम्पत्य होतं, त्यांची आम्ही इंटरव्ह्यू केला होता की त्यांचा जो एक मुलगा होता तो ऑटिझमनं ग्रस्त होता आणि अर्थात ते आता वयस्कर पण झालेला आहे तो आणि त्याचा सांभाळ पूर्ण करण्यासाठी आणि त्यांनी त्याला स्पेशल चाईल्ड असं नावलं होतं म्हणून आम्ही तो प्रोग्राम पण तसा स्पेशल चाईल्ड याच पद्धतीने घेतलं. जसं आपल्याकडे अपंग न म्हणतात दिव्यांग म्हणायचं तसं एक स्पेशल चाईल्ड. तर त्यांनी असंही सांगितलं की जरी तो स्पेशल चाईल्ड आणि आत्ममग्न स्वमग्न जरी असला तर त्याच्याकडे एक वेगळी क्वालिटी आहे जो की म्युझिक क्रिएट करण्यातला असेल किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी असेल तर त्याही खूप म्हणजे त्याच्याकडे आहेत. दुसरी गोष्ट त्यांनी एक अशी सांगितली की त्याला सांभाळण्यासाठी त्यांनी दुसऱ्या अपत्याला जन्म नाही दिला म्हणजे त्याच्या एकट्यावरच त्यांनी पूर्ण जीवन समर्पित केलं. तर हे खूप ग्रेट म्हणजे पालकत्वाची एक गोष्ट आहे. पण त्यांना ते अर्ली स्टेजमध्ये लक्षात आलं नाही तर त्यांनी बरंच इंटरनेटवर सर्च केलं हे ऑटिझम काय असतं ते पाहिलं. मग त्यांनी अमेरिकेपासून ते एक ग्रुप आहे म्हटलं त्यांनी इंटरनेटवर सुद्धा आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याचशा गोष्टी घेतल्या आणि हे तर त्यांनी सांगता सांगता एक विषय असा पण सांगितलेला होता की आता त्याला प्रौढत्व आलेलं आहे. तर अशा वेळेस काही असा विषय असतो का की त्यावेळेस मग काय नेमका विषय असू शकतो हे एक सांगावं आपण.
0: आता अशी मुलं ज्यावेळेस वयात येतात त्यावेळेस हार्मोनल चेंजेस त्यांच्यामध्ये अंतःप्रेरक तर वाढणारच, ते निसर्ग नियम आहे. तर अशा वेळेस त्याची जीवन जगण्याचे कौशल्य कितपत विकसित झालेले आहेत ह्याचा आपल्याला निश्चित विचार करावा लागेल. कारण वयात आला म्हणजे त्याचा लगेच विवाह करून पण त्या विवाहाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता त्याच्यात आहे का हा विचार करावा लागतो त्याच्यामध्ये. तर अशा मुलामध्ये हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की जी आता ऑटिस्टिक नाही इव्हन मतिमंद मुलामध्ये सुद्धा हार्मोनल चेंजेस होतात वयोमानानुसार पौगंडावस्थेत आल्यानंतर. तर त्या विषयाला खूप सजगपणे हाताळलं पाहिजे आणि त्या पालकांचं काउन्सिलिंग करणं आणि अशा वेळेस या अशा मुलांच्या बरोबर कसं वागलं पाहिजे आणि काही औषधोपचारसुद्धा त्याच्यामध्ये केले जातात. आता या संदर्भात आपण हा मुद्दा जो आहे तो पौगंडावस्थेत आणि
1: तो विषय वेगळा आहे, माझ्या डोक्यात एक आला म्हणून मी फक्त तो।
0: आता या संदर्भात अजून एक दोन छोटे छोटे मुद्दे मी या मुलाखतीच्या दरम्यान मांडतो आहोत की समाजामध्ये शारीरिक दृष्ट्या आणि इंटेलेक्च्युअल म्हणजे मानसिक दृष्ट्या दिव्यांग अशी खूप मुलं आहेत, शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या बौद्धिक दृष्ट्या। मागे 4-5 वर्षाखाली आम्ही सर्वे केला होता, जिल्ह्यामध्ये 6,000 अशी मुलं आहेत।
1: हो,
0: तर अशा मुलांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं रिहॅबिलिटेशन सेंटर, पुनर्वसन केंद्र, की ज्याचं फार मोठी आवश्यकता आहे, गरज आहे, आणि जे इथं उपलब्ध नाही मग अशा मुलांच्या इलाजासाठी पुण्या मुंबईला जावं लागतं आणि खर्चिक असतं ते काम। तर रोटरी क्लब धाराशिव, जिल्हा बाल आरोग्य संघटना धाराशिव आणि जिल्हा परिषद दिव्यांग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कायमस्वरूपी दिव्यांग शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या अशा मुलांच्यासाठी पुनर्वसन आणि समुपदेशन केंद्र आपण कायमस्वरूपी चालू करणार आहोत। काही एक महिनाभरात त्याचं उद्घाटन होईल। जिल्हा परिषदेचे CEO डॉक्टर मैना घोष साहेबांनी खूप त्याच्यामध्ये आम्हाला प्रोत्साहन दिलं, मदत केलेली आहे। सर्व इक्विपमेंटने सुसज्ज अशा प्रकारचं ते पुनर्वसन केंद्र राहणार आहे आणि तिथली ट्रीटमेंट पूर्णपणे मोफत होणार आहे। तर एक या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो, जिथं ग्रामीण पाणी पुरवठा इमारत आहे कार्यालयाची, त्याच्यामध्ये हे केंद्राचं उद्घाटन काही दिवसात होईल। तर त्या केंद्राच्या माध्यमातून सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये अशा मुलांच्यासाठी खूप मोठं काम आपल्या जिल्ह्यामध्ये उभा राहणार आहे। दुसरा एक उपक्रम रोटरी क्लब धाराशिवच्या वतीनं 23 फेब्रुवारीला रोटरी आय हॉस्पिटल इथं जयपूर फूड शिबिर, कृत्रिम अवयवाचं तो एक कॅम्प आयोजित केलेला आहे
1: 23 फेब्रुवारीला।
0: तर गरजूंनी तिथं आपलं नाव नोंदवायचं आहे 23 फेब्रुवारीला सकाळी 11 ते पुढं 3-4 वाजेपर्यंत।
1: अच्छा, तर डॉक्टर दत्तात्रय खुणेजी, आता या मुलाखतीच्या शेवटी आपण बालरोग तज्ञ संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आहात म्हणून शेवटी आता हे कार्यशाळा तर 27 फेब्रुवारी रोजी होणारच आहे, त्या ठिकाणी आपण सर्व बालरोग तज्ञांना आपण बोलवलेलं आहे, पण या मुलाखतीच्या दृष्टिकोनातून आपण या सर्व बालरोग तज्ञांना काय आवाहन करू इच्छिता की त्यांच्या डेली प्रॅक्टिसमध्ये जर त्यांना असं थोडं बहुत काय आयडेंटिफाय होत असेल किंवा त्यांनी डेली प्रॅक्टिसमध्ये सुद्धा जर पालकांना अवेअरनेस करता येत असेल तर काय तुम्ही सांगू इच्छिता?
2: आम्ही सर्व बालरोग तज्ज्ञांना असं आवाहन करू इच्छितो की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण पाहिलेली अशी जर काही ऑटिझमची मुलं असतील त्यांच्या पालकांना आवर्जून या कार्यशाळेला पाठवून द्या। तुम्ही स्वतःही या, तुमच्याही ज्ञानामध्ये याच्यामध्ये भर पडणार आहे, अद्ययावत ज्ञान तुम्हाला मिळणार आहे आणि इथून पुढं येणाऱ्या बालकांसाठी ते खूप उपयोगाचं राहणार आहे। आम्ही सर्वांना व्हॉट्सअप मेसेजद्वारे हा निरोप तर दिलेलाच आहे, आज तुमच्या माध्यमातून परत एकदा आवाहन करू इच्छितो। काही बालरोग तज्ज्ञ मंडळीचे आम्हाला फोन पण आले की सर असं असं मुलं आहे, म्हणलं बिलकुल पाठवा, पालक पाठवा, त्यांची सगळी सोय आम्ही इथं करू, जेवणाचे वगैरे सोय आम्ही इथं आमच्या मुंबईच्या टीम फोरम फॉर ऑटिझम तर्फे होणार आहे। जे पूर्णतः मोफत कार्यक्रम, जिल्ह्यात पहिला प्रयोग आणि अतिशय दुर्लक्षित अशा बालकांसाठी हा कार्यक्रम आहे, त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी परत एकदा कळकळीची सर्व जिल्हावासियांना विनंती।
1: अच्छा, डॉक्टर शहापूरकर सर, शेवटी हा एक प्रश्न की फक्त आपण आता धाराशिव जिल्हा, धाराशिवमध्ये जिल्हा रुग्णालयात हा कार्यक्रम होणार आहे, तर धाराशिव जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे का? कारण रेडिओ त्यांना बऱ्याच ठिकाणी ऐकला जातो, तर तो एक भाग आहे, तर तेही सहभागी होऊ शकतील का? आणि जर समजा कोणाला संपर्क करायचा असेल, बऱ्याच जणांना समजा असं फोनवरून विचारून म्हणा किंवा बाकीचा, तर असा संपर्क कुठे काही करू शकतात का? तो एक विषय
0: निश्चित, हा कार्यक्रम पूर्णपणे सार्वजनिक कार्यक्रम आहे आणि बालकांच्या आणि पालकांच्या हिताचा आहे। तर या म्हणजे आपल्या देशातील कुणीही ह्याच्यात सहभागी होऊ शकतं, त्याच्यात कुठलीच अट नाही आहे। कार्यक्रम 27 तारखेला आहे, सकाळी 11 ते 3, भोजनाची व्यवस्था आहे आणि सगळ्यांना ते टीचिंग किट्स तिथं दिल्या जाणार आहेत। तर याच्यात फक्त जिल्ह्यातीलच नव्हे तर जे कुणी हा कार्यक्रम ऐकत आहेत त्या श्रोत्यापैकी कुणीही याच्यात सहभागी होऊ शकतं आणि त्यांचा निश्चित फायदा होईल. आणि माझं हेच आवाहन आहे डॉक्टर खुनेंनी जे सांगितलं की ह्याच्यात सेन्सिटायझेशन करणं, पालकांना संवेदनशील बनवणं या विषयाशी हा फार महत्त्वाचा याच्यात विषय आहे. आणि शेवटी रेडिओ तेरणाचे आपले मनापासून आभार व्यक्त करतो.
1: संपर्क आहे कुठं?
0: संपर्कासाठी मी डॉक्टर अभय शहापूरकर, माझा नंबर आहे 9422069704 किंवा डॉक्टर दत्तात्रय खुने 8830002583.
1: तर पालकांनो आणि ऐकणाऱ्या सर्व श्रोतेवर्गांनो, आपल्या सर्वांना खरं तर या सर्व मुलाखतीच्या माध्यमातून आपलं पालकत्व आणखीन खूप चांगल्या पद्धतीनं कसं करता येऊ शकेल याची माहिती मिळालेली आहे. आणि खास करून आत्ममग्न, स्वमग्न आणि ऑटिझम याविषयीची विस्तृत अशी माहिती मिळाली. केवळ कार्यशाळा आहे आपण या असं न होता आपल्याला याच्या या मुलाखतीच्या माध्यमातून संपूर्ण जागृतीसुद्धा आली असणार आहे की आपल्या लहान मुलांकडे आपण कशा पद्धतीनं पाहायचं आहे, खास करून मोबाईलपासून पण दूर ठेवा असा एक संदेश तर दिलेलाच आहे. पण या सर्व दृष्टिकोनातून आपण आपल्या शाळेतील ज्या शाळेमध्ये मुलांना टाकलेलं आहे त्या शाळेतल्या शिक्षकांशी आपल्या तुमचा समन्वय असणं आणि विद्यार्थी नेमका तुमचे मुलं काय करतात याविषयी जर समजा तुम्ही संपूर्ण माहिती घेत राहिलात आणि इंटरॅक्शन करत राहिलात, संवाद करत राहिलात, तर निश्चितच तुम्हाला या हा जो आजार आहे याचा अर्ली तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला याची माहिती मिळू शकेल आणि एकूणच जे उपचार आहे ते उपचार पण सुरू होऊ शकतील. तेव्हा 27 फेब्रुवारी रोजी ही जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे आत्ममग्न स्वमग्न रुग्ण आहेत स्पेशल चाइल्ड म्हणूयात त्यांच्या पालकांसाठी केलेली आहे, तर आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. आणि यासाठी जो मोबाईल क्रमांक सांगितलेला आहे तो डॉक्टर अभय शहापूरकर सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94220 69704 आणि डॉक्टर दत्तात्रय खुणे यांचा मोबाईल क्रमांक आहे 88 3000 म्हणजे 3300 2583. या ठिकाणी आपण संपर्क करा आणि डायरेक्ट फोनवर फोन करण्याच्या ऐवजी जर समजा फोन नाही उचलला तर आपण एखादा मेसेज टाका, व्हॉट्सअपला मेसेज टाका, आपला नेमका काय प्रॉब्लेम आहे ते सांगा, आपलं नाव, गाव, पत्ता लिहा, जेणेकरून डॉक्टर साहेबांना ते लक्षात येईल आणि ते तुम्हाला कॉल बॅक पण करू शकतील. तेव्हा डॉक्टर दत्तात्रय खुणेजी, डॉक्टर अभय शहापूरकर जी आपण या ठिकाणी आलात आणि आपल्यासमवेत रोटरी क्लब धाराशिवचे अध्यक्ष रणजित रणदिवे आणि प्रदीप खामकर हे पण आले आणि एकूणच हे जनजागृतीसाठी आपण जे काही एवढा जो वेळ काढला त्याबद्दल मी रेडिओ तेरणा टीमच्या वतीनं पण आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो.
0: नमस्कार.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेवर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ऍपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ऍप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. 12वीची परीक्षा दिली आहे, MSTCET सीईटी परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे.
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: रुनी नवी जन्मे नमी वा
1: टेबल मंड मंड मंड मंड मंड वन टू

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे।
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचे सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आज संपर्क करा, मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65।
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही मानेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव। श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM।

हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो श्रुते हो नमस्कार श्रुते हो। अच्छा, आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो।

श्रोते हो, नमस्कार श्रोते हो। आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत सद्यस्थितीमध्ये आंब्या बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत। रोपवाटिकेमध्ये कलमे रोपे ही प्रामुख्याने नवतीवर आहेत। जुलै महिन्यामध्ये सततचे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे वातावरण बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक आहे। अशा वातावरणात

0: सध्या पायटोपथोरा बुरशीवाडीस अनुकूल वातावरण असून तिच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळपिकाच्या पानावर चट्टे दिसू शकतात, तसेच तपकिरी ब्राऊन रॉट रोग उद्भवू शकतो. हा रोग फायटोपथोरा पल्मीहोरा आणि फायटोपथेरा निकोशियानी या दोन प्रजातीमुळे उद्भवत असतो. पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी करड्या डागांची सुरुवात होते. फळे एका बाजूने करपू लागतात. फळाच्या हिरव्या सालीवर प्रादुर्भाव होऊन फळ हे तपकिरी काळ्या रंगाचं दिसू लागतं. फळे सडून गळतात. या फळसडीच्या अवस्थेत ब्राऊन रॉट किंवा तपकिरी रॉट असंही संबोधलं जाऊ शकतं. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. करड्या रंगाच्या फळांची तोड करून ती निरोगी फळासोबत मिसळल्यास निरोगी फळे देखील सडू शकतात. यानंतर बघूयात देठ सुकणे आणि कोलेस्ट्रिक्ट्रम स्टेम अँड रॉट. कोलेस्ट्रिक्ट्रम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊ शकते. तो भाग काळा पडतो. असा भाग नंतर वाढत जाऊन संपूर्ण फळ हे सडू शकतं. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे आणि वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणं आहेत. बरेचदा उशीर झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी होऊन कडक होतात आणि दीर्घकाळापर्यंत देठांना लटकत राहत असतात. आता हे सगळी लक्षणं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. पानगळ आणि फळ पिकावरील तपकिरी रॉटच्या संदर्भामध्ये. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मंडळी, याचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. बागेमध्ये वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते. पावसाळ्यात वाफे मोडून टाकावेत. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी आपण बाहेर काढणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. झाडांवर गळून पडलेल्या पानांची आणि फळांची त्वरित विल्हेवाट आपण लावावी. असे रोगग्रस्त घटक बागेत किंवा बांधावर तसेच राहिल्यात त्याद्वारे रोगाचा प्रसार वाढून तीव्रता वाढते. वाफा स्वच्छ ठेवावा. फायटोपथोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटी एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करा. येथे जमिनीवरील आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकांवरील बुरशी तिच्या सक्रिय बीजाणूंचा नायनाट होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामासाठी या द्रावणामध्ये अन्य कोणतेही तत्सम बुरशीनाशके, कीटकनाशके, विद्राव्य खते ही आपण मिसळू नयेत. रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर ट्रायकोडर्मा हार्मियम अधिक स्यूडोनोमास फिलोरोपान्स 100 ग्रॅम प्रति 1 किलो शेण खतात मिसळून प्रति झाडाच्या परिघातून आपण देणं खूप गरजेचं आहे. कोलेस्ट्रिकम बुरशीजन्य फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची अरे इकडे रेकॉर्डिंग करायलो, इकडे वाचायला लागलो. बरोबर आहे की काय विषय? अरे इकडे आहे बॅग. बरोबर वाचायला ना मी
1: तोंडाचा
0: बरोबर येते ते असं वाचायला लागलो मी.
1: कसं होत इकडे होत का नाही?
0: अरे इकडे ते
1: ऐकून पण ना पुन्हा
0: अरे येत नाही, क्वालिटी चांगली येते असं रेकॉर्डिंग इकडे लिहिलेलं आहे ना. मग आता कसं वाचणार तुम्ही?
1: त्याला मिनिमाइज करणार, त्याला वर ठेवून रेकॉर्डिंग करत बस ना.
0: इकडे ते माहिती होती रे, माहिती इकडे
1: ही जी माहिती आहे ना गुगलवर बघितला ना तीच माहिती तिकडे गुगलवर ओपन कर.
0: फायटोपथोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटिल एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करावी, जेणेकरून जेथे जमिनीवर आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकावर बुरशी आणि

0: रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसांनंतर ट्रायकोडर्मा हर्मियम अधिक स्यूडोमॉस फ्लोरोसन्स स्लोडोनमॉस फ्लोरोफॉन्स 100 ग्रॅम प्रत्येकी 1 किलो शेणखतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघात जमिनीतून देणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रिक्ट्रम बुरशी फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 2.5 ग्रॅम ही सुद्धा देणं गरजेचं आहे. सध्या संशोधन प्रकल्पामध्ये ॲझोक्ट्रिक्ट्रॉन अधिक डायफेनोझॉल या संयुक्त बुरशीनाशकाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यात 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेतलेल्या फवारणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक असले तरी त्याला अद्याप ॲग्रोस्कोची शिफारस अथवा लेबल मिळालेलं नाही. हे देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, सध्याच्या हंगामामध्ये पानगळ आणि फळावरील तपकिरी रॉडचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर यासाठी ज्या उपाययोजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकलेले आहेत त्या उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ही फळबाग आपणास सशक्त आणि निरोगी ठेवता येऊ शकेल. आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत त्याचबरोबर विशेष माहिती मनोरंजन महिला शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज़।

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे।
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचे सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राउंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आज संपर्क करा, मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65।
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही मानेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव। आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आजचा चित्रपट आहे 18 जानेवारी 2002 साली प्रदर्शित झालेला ये दिल आशिकाना। हा चित्रपट दिग्दर्शित केला होता दिग्दर्शक संदेश कोहली यांनी, तर या चित्रपटाची निर्मिती केली होती अरुणा इराणी यांनी। सर्वच नवोदित कलाकार आणि त्याला सुमार कथानक यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं कमाल केली नाही, परंतु संगीतानं मात्र कमाल केली आणि हा चित्रपट संगीताच्या जोरावर लोकांच्या स्मरणात राहिला। तेव्हा आज आनंद घेऊयात ए दिल आशिकाना या चित्रपटातील सुमधुर गीतांचा।

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

ये दिल आशिकाना या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून। या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसले करण नाथ, जीविधा शर्मा, रजत बेदी, अरुणा इराणी, जॉनी लिवर आणि आदित्य पांचोली। सर्वच कलाकारांनी बऱ्यापैकी अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून केला, परंतु सुमार कथानक असल्यामुळे निमिती मूल्य तितकी उच्च दर्जाची नसल्यामुळे या चित्रपटाला लोकांनी तितकीशी पसंती दर्शविली नाही। या चित्रपटाच्या प्रमुख बाबींपैकी या चित्रपटाचं जे छायाचित्रण होतं ते बाबा आझमी यांनी केलं होतं। अतिशय सुरेख असं छायाचित्रण या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर आणलं। तेव्हा आज आनंद घेऊयात ए दिल आशिकाना या चित्रपटातील सुमधुर गीतांचा।

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

यदिल आशिकाना या चित्रपटाला संगीत दिलं होतं 1990 जादुई संगीतकार नदीम श्रवण यांनी. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेल्या आल्बमपैकी अतिशय सुंदर असा हा आल्बम म्हणावा लागेल. या चित्रपटातील गीतं गायली होती कुमार सानू, अनुराधा पौडवाल, उदित नारायण, सोनू निगम, शान आणि तौसिफ अख्तर यांनी. तर या चित्रपटाचे गीतकार होते समीर. तेव्हा आज आनंद घेऊयात 2002 साली प्रदर्शित झालेल्या यदिल आशिकाना या चित्रपटातील सुमधुर गीतांचा.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: नमस्कार. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा एकदा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन. ज्यांना आपण हिरो होऊ असं कधीच वाटलं नव्हतं. कदाचित कायमच मला साईड रोल करावे लागतील असं ज्यांना वाटत होतं त्यांनी आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं. विनोदाच्या जबरदस्त टायमिंगनं प्रेक्षकांना खदखदून हसवलं. असे मराठी चित्रपट सृष्टीचे मामा ठरले ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. रोलच्या लांबीपेक्षा भूमिकेला महत्व देणारे, मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही झेंडे रोवणारे, पण हिंदीमध्ये नोकरांचे रोल आता करणार नाही असं ठाम मत व्यक्त करणारे आणि ज्या काळात मराठी सिनेमांनी काट टाकली होती त्या काळात पूर्ण सिनेसृष्टीला स्वतःच्या खांद्यावर उचलून इथवर घेऊन येणारे असामान्य कलाकार म्हणजे अशोक सराफ. जेव्हा तुमच्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवायचा असतो तेव्हा अर्थात थोडा माझा अभ्यास सुरू होतो. सिनेमा बघणं, त्यांच्या मुलाखती बघणं, जे काही मटेरियल सापडेल ते बरोबर आहे की नाही हे सगळं पाहणं, हे सगळं करून हा शो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. सो चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शो ची. पहिलं गाणं येत आहे तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगती सोबत.

रेडिओ तेरणा ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता आता प्ले स्टोअर ऍपवरून सुद्धा. आमचे सर्वच कार्यक्रम ऐकू शकता कुठेही कधीही आणि ट्यून करा आजच रेडिओ तेरणा 90.4 FM. 1947 मध्ये दक्षिण मुंबईतील चिखलवाडी इथं अगदी अतिसामान्य घरात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांना वाटायचं की आपल्या मुलांनी नोकरी करावी, बिझनेसमॅन व्हावं. वडिलांच्या इच्छा खातीर 10 वर्ष बँकेत नोकरी केली. पण नेमकी अभिनयाची सुरुवात कधी झाली? सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा अभिनय चित्राकडे होताच. पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? अशोक सराफ यांच्या मामांची नाटक कंपनी होती, त्यामुळं त्यांनी त्यांचं बालपण हे नाटकाच्या सेटवरती घालवलंय. त्यामुळं ते नाटक जगलेत ते अगदी जन्माला आल्यापासून. त्यांनी खुद्द एका मुलाखतीत सांगितलं होतं की माझं रांगणं सुद्धा या नाटकाच्या वातावरणात झालंय, त्या माहोलमध्ये झालंय. 7व्या वर्षी स्टेजवर त्यांनी एक एकांकिका सादर केली होती आणि पहिलं बक्षीस त्यांना तिथं मिळालं. आता तुम्ही म्हणाल, हे बरं आहे ना की मामांचीच नाटक कंपनी होती, मग तर ते पुढे येणारच ना. पण मामांचा त्यांच्या या आवडीसाठी फारसा पाठिंबा नव्हता. या करिअरला फारशी शाश्वती नाही, त्यामुळे मामांनी सुरुवातीला फारशी साथ त्यांना दिली नाही. अनेक नाटकासाठी ते प्रॉम्प्टर म्हणून काम करायचे. नाटकावरती त्यांच्या भूमिकांवरती अशोक सराफ यांचं एवढं प्रेम असायचं की त्यांना सारी नाटकं तोंडपाठ असायची. हळूहळू ते सबस्टिट्यूट म्हणून काम करू लागले. कोणाला येता येत नाहीये, कोणाचा रोल कोण अचानक करणार असा प्रश्न उभा राहिला, अशी काहीतरी नड आली म्हणून ते नाटक करायचे. बेळगावला त्यांनी त्यांचा पहिला प्रोफेशनल प्रयोग केला, ययाती हे नाटक होतं. त्यांची भूमिका त्यांनी अशी काय केली, लोकांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलं. त्यानंतर काही काळातच त्यांचे मामा खुद्द म्हणाले की आता यापुढं या नाटकातील ही भूमिका केवळ तूच करशील. अशोक मामांनी त्यांच्या मामांकडून आलेली ही सगळ्यात मोठी पावती होती, त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पारितोषिक. त्यामुळं आजही त्यांच्या यशाचं संपूर्ण श्रेय त्यांच्या गुरूंना म्हणजेच त्यांचे मामा गोपीनाथ सावरकर यांनाच जातं. थोड्याच वेळात सांगणारे कुठल्या सिनेमानं अशोक सराफ रातोरात स्टार झाले आणि ज्यांना असं वाटत होतं असा चेहरा मुळातच हिरोचा नाहीये, ते या सिनेमानं ते हिरो बनले.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि आज आपण अशोक सराफ यांची मैफिल एन्जॉय करतोय. आजही अशोक सराफ हे नाव घेतलं की आपल्या समोर उभे राहतात ते म्हणजे धनंजय माने आहेत का घरात, किंवा उद्योगपती जवळकर यांच्या खोकण्याची शैली व्याख्खी उख्खी विख्खी आपल्याला पोट धरून हसायला भाग पाडत. करण अर्जुन या सिनेमातला त्यांनी साकारलेला दुर्जन सिंग असो आणि त्यांचा तो डायलॉग ठाकूर तो किय, किंवा सिंगम सिनेमातला त्यांचा कॉन्स्टेबल, किंवा 90 दशकात प्रचंड गाजलेली मालिका हम पाज, ही आपण खरंच विसरूच शकत नाही.

अशी ही बनवा बनवी गम्मत जम्मत धूमधडाका चौकट राजा वजीर पासून एक डाव धोबी पचाड नवरा माझा नवसाचा मी शिवाजी पार्क पर्यंत कित्येक सिनेमे आपण आजही आवडीने बघतो आणि या सिनेमांची जादू कायमच राहणार आहे. स्वतःला टाइलकास्ट न होऊ द्यायचा प्रयत्न करणारे आणि विविध अंगी भूमिका करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अशोक सराफ त्यांचा यशापर्यंतचा प्रवास हा खडतर होता. अशोक मामांनी काही सिनेमात काम केलं पण ते खास कमाल दाखवू शकले नाहीत. म्हणावी तशी लोकप्रियता त्यांना बरीच नाटकं सिनेमे करूनही मिळाली नव्हती. पण अखेर तो सिनेमा आला ज्यांनी अशोक सराफ यांना सुपरस्टार बनवलं आणि तो म्हणजे दादा कोंडकेंचा पांडू हवालदार. हा सिनेमा आजही आयकॉनिक मानला जातो. त्यानंतर मामांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि या सिनेमानंतर त्यांना प्रमुख भूमिका मिळू लागल्या. पांडू हवालदार नंतर त्यांचा सिनेमा होता पांडुबा पोरगी फसली आणि मग काय पुढे ते सिनेसृष्टीचा सुपरहिट चेहरा बनले. पांडू हवालदार या त्यांच्या पहिल्याच सिनेमासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारचं पारितोषिक मिळालं. थोड्याच वेळात सांगणारे अशोक सराफ यांना मामा हे टोपण नाव कसं पडलं त्याआधी ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे गाणं.

0: नवरी कशी गजबरी राजी खुशी न गोल्डी न माझ सर मान मान
1: मी नवरा दिसतो भवरा तुझ्या कुंकवाच ठेव बाई थोड तरी भान भान
0: तू नवरी कशी गजबरी राजी

हा कार्यक्रम बनवत असताना काही मुलाखती त्यांच्या मी पाहिल्यात. त्यांना विचारलं गेलं होतं, विनोदाचं टायमिंग तुम्ही नेमकं कसं साधता? यावरती त्यांनी सांगितलं, टायमिंग, प्लेसिंग आणि लय लिहिलेल्या संवादांना ते कायमच स्वतःचा असा अंदाज द्यायचे. नाटक आणि सिनेमा यांचा फरक सांगताना त्यांनी एक खूप सुंदर बाब सांगितली, ती म्हणजे सिनेमा ही एक चौकट असते, यामध्ये तुम्हाला लोक तुमच्या वाक्यावरती अशी दाद देतील असं गृहीत धरून विचार करून वाक्य किंवा ते संवाद म्हणावा लागतो. पण नाटकामध्ये अनेक प्रयोग करता येतात. एखाद्या प्रसंगाला आपल्याला अपेक्षित अशी दाद मिळाली नाही तर पुढच्या वेळेला तो प्रसंग करताना आपण त्यात बदल करू शकतो. सिनेमा एकदा झाला की झाला, पण नाटकामध्ये या प्रयोगाला वाव असतो आणि म्हणूनच तर त्याला प्रयोग म्हणतात. इथे तुम्हाला पोच पावती लगेच मिळून जाते. सिनेमामध्ये मात्र एकदा तो प्रसंग झाला की झाला, मग त्यात काहीही फेरफार बदल करता येत नाही. त्यामुळं अगदी आत्ताही आपण अशोक सराफ यांची अनेक नाटकं पाहिली, ते पुन्हा रंगभूमीकडे वळले. नाटकावरचं प्रेम त्यांना स्वस्त बसू देत नाही.

0: जीव माझा रंगला ग रंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला
1: मंगला मी मंगला ओ मंगला।

मासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आज आपण अशोक सराफ यांची मैफिल एन्जॉय करतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. केवळ नायक म्हणून नाही तर खलनायक म्हणूनही ते अनेक वेळा सिनेमांमधून ते आपले दिसलेत. त्यांनी साकारलेला प्रत्येक खलनायक हा वेगळा होता. त्यांची शब्दफेक वेगळी होती. अभिनयाला असा कुठलाही रस नसेल की ज्यामध्ये अशोक सराफ आपल्याला दिसले नसतील. एकापेक्षा एक उत्तम सिनेमा देणारे, विनोदाबरोबरच गंभीर भूमिकाही तितक्या सक्षमपणे साकारणाऱ्या या अवलिया कलाकाराला, या विनोद सम्राटाला रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम. आज क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. आपले कार्यक्रम तुम्ही ऐकत असाल तर नक्की सांगा. एव्हाना रेडिओ तेरणा ऍप तुम्ही डाउनलोड केलंच असेल. कार्यक्रम आवडला असेल तर नक्की मनापासून दाद द्या. अशोक मामांची सगळीच गाणी एका कार्यक्रमात घेऊन येणं काही शक्य नाहीये. पुन्हा भेटूयात नव्या भागात. अशा सामान्य लोकांच्या असामान्य गोष्टी जाणून घेण्यासाठी, काही माणसं इतकी मोठी ग्रेट बनली हा प्रवास उलगडण्यासाठी, त्यातूनच शिकण्यासाठी पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मी आरजे प्रगती इथेच निरोप घेते. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: है प्यारी, तुझे है आगे चलना रे।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: 12वीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षा ही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे.
2: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
1: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
2: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
1: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे.
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचे सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोतेहो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:07 होत आहेत. अगदी आमच्या आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमात मी आर्ज प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. एक सुट्टीच्या नंतर आज पुन्हा एकदा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात सुरुवात करते आहे व्हॉट्सअप फरमाईशला. चला श्रोतेहो, जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात आणि ज्या श्रोतांच्या फरमाईशी राहिल्या असतील नक्कीच फरमाईश पूर्ण करणार आहे. तर आज सुरुवातीला आपण ऐकणार आहोत लव या चित्रपटातील गीत. जे गीत खूप सुंदर असं गीत आहे, खूप लोकप्रिय ठरलेलं गीत आहे. सलमान खान यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आहे. त्यांच्यासोबत दिसतात रेवती आणि हे गीत जे आहे ते त्या काळातलं एक रोमॅन्टिक सॉन्ग होतं आणि ते गीत गायलं आहे यस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांनी. आनंद मिलिंद यांचं म्युझिक आहे. तर याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करते. श्रोता आहेत जिल्हा मुरादा ग्राम दुलार उत्तर प्रदेशातून मुकेश कश्यप, शीतल कश्यप, सुरेश, सोनू, राजपाल, पंकज, काजल, सीमा, मानवी, तन्वी, लक्ष, सोनी, मोहिनी, ऋतिक, बलवर सिंग यांच्या गीतांनी. ऐकूयात आपले नियमित श्रोते आहेत मुरादाबाद येथून उत्तर प्रदेशातून आणि आनंद घेऊयात आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशीचा या सुंदर अशा गीतांनी.

चला तर सुंदर अशा गीताने सुरुवात केली आहे. कालच यस्पितांचा बर्थडे झाला आहे आणि तसंच आपले अशोक मामा यांचा देखील बर्थडे होता काल. तर काल तर प्रोग्राम नाही करता आला तर त्यांना बी लेट विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे करूया. तुमच्या देखील आवडीचं कोणतं गीत अशोक मामांचं यस्पितांचं असेल तर नक्कीच आज शेअर करू शकतात आणि ऐकू शकतात तुमच्या आवडीची पसंती. तर पुढची फरमाईश घेतीये ताज मोहम्मद अन्सारी गुलाम साहब इब्राहिम मेहराज जहाँ आजाद नगर लक्षर हरिद्वार इथून आपले नियमित श्रोते आहेत त्यांना देखील एक गीत ऐकायचं आहे. दिल क्या करे या चित्रपटातील गीत आहे. 90s तडका लागलाय स्टार्टपासूनच. सुंदर असं गीत आहे. हे देखील रोमॅन्टिक असं सुंदर गीत आहे. अलका याज्ञिक यांचा आवाज आहे. आनंद बक्षी यांचं गीत. जतीन ललित यांचं म्युझिक. पडद्यावरती दिसतात द अजय देवगन अँड काजोल म्हणजेच नवरा बायकोची ही जोडी आहे आणि ती खूपच गोड दिसते या गाण्यामध्ये. ऐकूयात आजनगर लक्षर हरिद्वार इथून जे आपले श्रोते आहेत अन्सारी फॅमिली यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुन्हा एकदा सुंदर असं गीत, तसंच आणखीन एक पुढचं देखील गीत वास्तव या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि हे देखील गीत मला फार आवडतं. मेरी दुनिया है तुझ में कहीं, तेरे बिन मैं क्या कुछ भी नहीं. खूप छान असं गीत आहे आणि सोनू निगम यांचा आवाज आहे, त्यांच्यासोबत आहे कविता कृष्णमूर्ती, समीर यांचं गीत आहे, जतीन ललित यांचं म्युझिक, पडद्यावरती दिसतात संजू बाबा आणि नम्रता. तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत, नियमित श्रोते आहेत वारणा शहापूर कोल्हापूर येथून, विजय चौहान इंदुरकर, तेजस्विनी चौहान, माई इंदुरकर, बेबी शौर्य, श्रेयस, अंकिता आणि अनिकेत चौहान. ऐकूयात चौहान फॅमिली, नियमित श्रोते आहेत आपले ते देखील. ऐकूया त्यांची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला शिस्तदा बाहर गीता ऐकण्यासाठी रेडिओ उतरण्याचा ॲप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. त्यामध्येच आपण काल अशोक मामांचा खरं तर बर्थडे होता पण आज मी क्लासिक रेडिओ शो दिला होता अशोक मामांचा, तर तो देखील खूप छान वाटला सर्वजण सांगतायत त्यामध्ये. आणि मी म्हटलं की अशोक मामांचं देखील गीत आपल्याला आवडत असेल किंवा एस पी बालसुब्रमण्यम यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल, कारण की दोघांचाही काल बर्थडे झाला आहे, तर असं दोघांचं कोणतंही गीत आपल्याला आवडत असेल तर नक्कीच आज तुम्ही शेअर करा. तर पुढची फरमाईश, जे गीत आत्ता खूप मध्ये ट्रेंडिंगमध्ये ठरलं होतं, स्क्रोलिंग करताना फार ऐकायला भेटलं होतं, ते गीत खरं तर मला माहिती नव्हतं की शेरगिल यांचं ते गीत आहे, पंजाबी सॉन्ग आहे, पण ते गीत खूप भावतं जेव्हा आपण ऐकतो आणि तेव्हा वाटायचं की एका काय म्हणतात की एका मुलांनी एका मुलीसाठी गाणं म्हटलंय की काय असं होतं, पण नाही त्याची स्टोरी मी पाहिली तर ते स्टोरी आहे खास, जे आपले मूळ गायक आहेत तर त्यांचे वडील एक्सपायर झालेले असतात आणि त्यांना माहिती नसतं, तर त्यांना बऱ्याच दिवसानंतर ते समजतं, त्यांना सांगण्यात येत नसतं आणि मग ते नंतर जेव्हा त्यांना समजतं तर ते त्यांच्या वडिलांसाठी हे गाणं गात असतात आणि हे गाणं खास त्यांच्या वडिलांसाठी त्यांनी केलेलं आहे. तर हे गीत पाठवलं आहे आपले श्रोते आहेत शिवाजी उकांडे मंगळूर तालुका कळंब येथून. आता गाणं ऐकताना अजिबात तुम्हाला वाटणार नाही, पण जेव्हा त्याची माहिती मी वाचली आहे तर ते खास त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी हे गाणं डेडिकेट केलं की तुम्ही कुठेही गेलं नाहीत माझ्यासोबत आहात असं सांगणारं ते गीत आहे. ऐकवत शिवाजी उकांडे सर यांची व्हॉट्सअप फॉर माय आयुष्य.

चला बोलूयात पुढच्या फरमाईशकडे. 1:30 आता माहिती चुकून मी 2:30 म्हणणार होते. 1:30 होत आहेत आणि व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर जसं म्हटलं की अशोक मामांचा बर्थडे झाला तर त्यानिमित्त एक गीत आलंय, माझा पती करोडपती या चित्रपटात एक गीत आहे, अग हे माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी चमली क अशी छक्कास पोरगी पटली. अगदी सुंदर आणि ते गाणं देखील तेवढं छान वाटतं आणि ऐकायला पाहायला म्युझिक देखील तेवढंच सुंदर त्या गाण्याला लाभलं आहे. आणि हे गीत खास गायलं आहे किशोर दांनी आणि त्याच्यासोबत आहेत अनुराधा पौडवाल. तर हे गीत ऐकायचं आहे. मालेगाव येथून आपले नियमित श्रोत आहेत राजेंद्र बणे, प्रमोद गंगाधर, श्रीराम आमटे, मुकुंद केतन. नमस्कार प्रगती, शुभ दुपार. अशोक मामांच्या वाढदिवसानिमित्त मला आज गीत ऐकायचं आहे आणि त्यांच्यासोबत आहेत मोटर राजाभाऊ देखील. तर नक्कीच ऐकूयात आपले नियमित.

चला अशोक मामांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. आणि जसं की काल त्यांचा बर्थडे होता, त्यानिमित्त आपले श्रोते जे आहेत ज्यांना सांगितलं मी की यस्मितांचा देखील काल बर्थडे होता, तर अशा दोघांच्या द लेजंड लोकांचा बर्थडे होता, त्या दोघांचीही म्हणजे अशोक मामा आहेत सॉरी, तर त्यांची गाणी आपल्याला ऐकायची असतील आज नक्कीच तुम्ही पाठवू शकता. तर पुढची फरमाईश आहे जो मुलगा आत्ता खूप गाजतो असा संजू राठोड यांची जे गीतं येत आहेत ती खरं तर कहर करतात. आणि त्यांचं पहिलं गीत म्हणजे पहिलं म्हणजे दुसरं आय थिंक सो असेल तर बुलेटवाली हे गाणं आलं होतं त्यांचं आणि ते देखील खूप गाजलं होतं. तर हेच गीत ऐकायचं आहे. हाय मॅडम, मी सत्यम तौर, राहणार वाघोली, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथून. आज बुलेटवाली हे गाणं ऐकायचं आहे. मित्रपरिवार आहे शिवम तौर, कृष्ण तौर व चिऊ पवार, तसेच माझे आमचे दाजी रविकांत पवार ते एसटी ड्रायव्हर आहे, ते रेडिओ त्यांना ऐकत असतात व आम्ही सगळेजण शेतात शेंगा काढत आहोत म्हणून फरमाईश केली आहे. तर नक्कीच हे गाणं आमचं प्ले करा असं म्हणतायत. नक्कीच सर, आज आय थिंक सो दुसऱ्यांदा फरमाईश त्यांची पूर्ण होती आहे, तर नक्कीच आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. ऐकूयात आपले नियमित श्रोते सत्यम तौर सर आणि पूर्ण फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM. यानंतरची फरमाईश अशोक मामांच्या गीतासाठी झालेली आहे आणि ते म्हणतात की हाय प्रगती मॅम, मला अशोक सराफ यांचं एक गीत ऐकायचं आहे जे बाळाचे बाप ब्रह्मचारी या चित्रपटातील एक सुंदर असं गीत आहे जे मैत्रीवर आधारित आहे, छान असं गीत आहे, मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये देखील होतं हे गीत. तर हेच गीत त्यांना ऐकायचं आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दिनेश कुंभार सर, आय थिंक सो सर, बार्शीचे आहेत, सरांनी ॲड्रेस नाही पाठवला आहे. तर ऐकूया दिनेश कुंभार सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण एकदा हात रेडी होते ना आणि आनंदची फरमाईश पहिल्यांदा फरमाईश पाठवतात विनायक सर आणि त्यांनी व्हॉइस देखील पाठवला आहे तर काय म्हणतात ऐकूया त्यांच्या आवाजामध्ये.
1: आम्ही कलरचे काम करत करत तुमचे गाणे ऐकतो, खूप छान असतात गाणे.

तर विनायक सरांनी देखील परमेश पाठवले, त्यांचा देखील आवाज खूप छान रेकॉर्ड करून पाठवला त्यांनी, थँक्यू सो मच सर. आणि त्यांच्यासोबत आहेत युसुफ शेख सर आहेत, अज्जू शेख आहेत, धनंजय मुंडे हे देखील त्यांच्यासोबत आहेत, धाराशिव मुक्काम पोस्ट धाराशिव असं म्हणता येते, आणि बाळू उगले हे देखील त्यांच्यासोबत आहेत. तर सर हे पेंटिंगचं काम देखील तेवढंच अवघड असतं, जेव्हा मोठ्या बिल्डिंग्स असतात तेव्हा तुम्ही खूप कसरतीने काम करत असतात. तसंच आमचे राजकुमार माने सर देखील आहेत, सध्या ते तसंच काम करतायत आणि ते सारखं सतत सांगत असतात मला की काळजी घ्या हा जो शब्द आहे तो त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा असतो. तर आता देखील ते काम करतात आणि रेडिओ तरुणाचा आनंद घेतात. तसंच विनायक सर आणि त्यांचे मित्र देखील हे काम करत असताना आपल्या रेडिओ तरुणाचा आनंद घेतात. थँक्यू सो मच सर, आणि नक्कीच काळजी घेत चला, आणि असंच ऐकत रहा रेडिओ तरुणा 90.4 FM.

चला बघूया पुढच्या फरमाईशीकडे. पुढची फरमाईश आहे, आपले श्रोते लिहून पाठवत आहेत. प्रगतीताई नमस्कार. नमस्कार सर, भालू या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सुरेश वाडकर, आशा भोसले यांचा आवाज आहे आणि श्रोते आहेत संजय यादव आणि माझी मुलगी प्रगती यादव. तर गाव आहे ममदापूर, निपाणी, बेळगाव, कर्नाटका येथून. तर आता आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये मी तर पाहते हे गाणं, आकाशवाणीवरती देखील सारखंच लागतं हे गाणं. तर भालू हा चित्रपट आहे, सुंदर असं गाणं आहे, कधीही ऐकलं तरी एव्हरग्रीन वाटतं असंच गाणं आहे. ऐकवात जे आपले श्रोते आहेत संजय यादव सर आणि त्यांची मुलगी प्रगती यादव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

टाइगर, हर्ष श्रीकांत गोवर्धन, पूजा हर्ष श्रीकांत सॉरी पूजा हर्ष गोवर्धन, संगीता गोपाल बुरांडे, नीता अजय एपसिंगीकर, रेशमा राजू उपरे, शिवानी अजय एपसिंगीकर, अंकिता तांदळे, ओंकार अजय एपसिंगीकर, योगेश बुरांडे, प्रितेश गंगाधर चांडगे, योगेश गंगाधर चांडगे, निलेश गंगाधर चांडगे, समर्थ राजू उपरे आणि व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सरांना देखील फरमाईशीमध्ये आपण आता 4 दिवसानंतर इन्व्हॉल्व करतो. तर आज त्यांची 4-5 दिवसानंतर फरमाईश आहे. तर आता 5 दिवसानंतर सर तुम्ही फरमाईश पाठवायची आहे. तर ऐकूयात व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश. त्यांना जे गीत ऐकायचं आहे, सुंदर असं गीत आहे, आशा भोसले आणि किशोरदांच्या आवाजातील गीत जवानी दिवानी हा चित्रपट आरडीनचं म्युझिक, आणि गीत गायला आहे किशोरदा आशा भोसले आणि गीत आहे आनंद बक्षी यांचं.

चला, किशोदा आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे सुंदर संगीत, एव्हरग्रीन गाणं, तसंच पुढची फरमाईश जब प्यार किसी से होता है या चित्रपटातील गीत. श्रोते नियमित श्रोते आहेत, बऱ्याच दिवसानंतर फरमाईश. अमर सिद्धगणेश आणि मित्रपरिवार सिंदफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिवतून असताना हे गीत ऐकायचं आहे. आज बऱ्याच दिवसानंतर हे गीत मी देखील ऐकणार आहे. पडद्यावरती दिसतात सलमान खान आणि ट्विंकल खन्ना, अलका याज्ञिक, सोनू निगम यांचा आवाज आहे, जतीन ललित यांचं म्युझिक, आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूयात अमर सर आणि त्यांच्या मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण एकदा आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश, माझे मित्र सरपंच कृष्णा चिकणे, बाळासाहेब देशमुख, विनायक चिकणे, रामदास चिकणे, चंदू टोंपे, दाजी आबा चिकणे, महादेव चिकणे, रमेश महादेव चिकणे, रमेश शिंदे, सुरेश मसाले, गुळपोळी तालुका बार्शी येथून आपले श्रोते आहेत, नियमित श्रोते आहेत ते. आणि आज 20 दिवसानंतर फरमाईश पाठवत आहोत आम्ही. सर्वजण द्राक्षबागेत काम करत आहोत असं म्हणतात. तर त्यांना आज रोटी कपड्यावर मकान या चित्रपटातील गीत आहे जे खूप लोकप्रिय ठरलेलं ते देखील गीत आहे, की आजच्या सिच्युएशनला सुटेबल असं गीत आहे त्या रोटी कपडा मकानवर या चित्रपटातील, जे वर्मा मलिक यांचं गीत आहे, गॅल्पिनचं म्युझिक आहे आणि गीत गायलं आहे नरेंद्र सर, जानी बाबू आणि लता मंगेशकर मुकेश यांनी. छान असं गीत आहे, नक्कीच खूप आवडेल सर्वांना, कारण की हे गीत इतकं सुटेबल आजच्या रुटीनमध्ये आहे, नक्कीच सर्व श्रोतांना आता आवडेल हे गीत. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते, गुळपोळी बार्शी येथून आपले नियमित श्रोते आहेत चिकणे फॅमिली आणि सर्व मित्रपरिवार यांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा चॅनल्स को

चला, सुंदरचं गीत होतं, नक्कीच रिलेट करणारं ठरलं की नाही. तर पुढची फरमाईश घेऊयात. अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त गीत ऐकायचं आहे. श्रोत आहेत बालाजी फरतडे, सुधीर फरतडे, रोहकल तालुका परंडा जिल्हा धाराशिव. आणि आज त्यांना गीत ऐकायचं आहे सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटातील गीत आहे. तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा अशोक मामांच्या बर्थडे निमित्त. ऐकूयात फरतडे फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर श्रोत्यांना सांगावं वाटतं की आज आहे पर्यावरण दिन. तर खरं तर या पर्यावरणाला आपण निसर्गाला किती जपलं पाहिजे हे प्रत्येकाने एक ठाम निर्णय घेतला पाहिजे या पावसाळ्यात. या पावसाळ्यात प्रत्येकाने एक झाड लावणं खूप गरजेचं आहे, कारण की पाऊस येणं, अवकाळी पाऊस होतोय किंवा उन्हाळ्यात पाऊस येतोय, वातावरण जे आहे ते जास्त तापतंय, पृथ्वीचं तापमान आहे ते जास्त वाढतंय, बरेचसे आजार रोग हे उद्भवत आहेत, जंगलं तोडली जात आहेत. तर या निसर्गाच्या सान्निध्यात जी हानी होते किंवा अवकाळी पाऊस येणं असेल किंवा इतर काहीही अशा गोष्टी होतात ज्या आपल्या आपण कधीच इमॅजिन नाही करत, अशा गोष्टी होतात. तर अशा गोष्टींना सावरून घेण्यासाठी आपण जो त्रास निसर्गाला देतो तर तो कमीत कमी आपल्याकडून कसा होईल हा प्रत्येकाने एक संकल्प केला पाहिजे की आपल्याकडून निसर्गाला फक्त प्रेम, जसं तो करतो आपल्याला निस्वार्थपणे प्रेम, हे आपण त्याच्याकडून घेतलं पाहिजे. आणि त्याच निमित्त एक गीत आहे जे ऐकायचं आहे असं म्हणतात श्रोते रामलिंग जामादार, धाराशिव येथून आहेत सर, आणि त्यांना निसर्गराजा ऐकू सांगतो. हे गीत ऐकायचं आहे, झुंज हा चित्रपट आहे, सुंदरसं गीत आहे, एव्हरग्रीन गाणं आहे, रंजना आणि रवींद्र महाजनी हे पडद्यावरती दिसतात, राम कदम यांचं म्युझिक आहे, गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. चित्रपट जर पाहिला खूप सुंदर आणि काहीतरी संदेश देणारा चित्रपट आहे जो प्रत्येकाने पाहिला पाहिजे असं मला वाटतं. एकदा पाहिला तर नक्कीच त्याचा अर्थ कळून जाईल काय सांगायचं नेमकं त्या चित्रपटामधून. तर ऐकूयात रामलिंग जमादार सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचं यानंतरची फरमाईश. प्रगती मॅडम नमस्कार.
1: नमस्कार सर. गारगोटी कोल्हापूरमधून बोलत आहे अमित सावंत. आम्ही मोटरसायकलवरून पंढरपूरला जात आहोत विठ्ठल दर्शनासाठी आणि आज आम्हाला गीत ऐकायचं आहे, विठ्ठलाचंच गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितले. दत्तात्रय आगळे, नामदेव कुंभार, अमित सावंत, महाळू बोराटे असे सर्वजण मित्रपरिवार जात आहेत. सावकाश जा सर, सावकाश व्यवस्थित या दर्शन करून, तर नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत गारगोटी कोल्हापूर येथून, दत्तात्रय सर, नामदेव सर, अमित सर, महाळू सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: सगळ्यांना त्याची फरमाईश सॉरी फोरिश झालं तर यानंतरची फरमाईश घेते. यानंतरची फरमाईश आहे ती आहे चंदनाची चोळी अंग अंग जाळी. या चित्रपटातील गीत आहे उषा मंगेशकर अरुण सरनाईक यांचा आवाज आहे जगदीश खेबुडकर यांचं पुन्हा एकदा गीत आणि श्रोते जे आहेत गोव्याला आलेले आहेत असं सांगतायत आपले नियमित श्रोते सचिन सर झेंगडे भांबेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. गुरुवारी आपला कार्यक्रम झाला नाही म्हणून आज गीत पाठवत आहे असं म्हणतात आणि आज मला गीत ऐकायचं आहे तर गुड आफ्टरनून म्हणतात. गुड आफ्टरनून सर, नक्कीच आनंद घ्या गोव्यात. गोव्यात असून देखील एक मराठ मोळं गाणं त्यांना ऐकायचं आहे जे खूप गोड आहे गीत जे एव्हरग्रीन आहे ते देखील. तर आनंद घेऊयात सचिन सरांच्या या सुंदर अशा व्हॉट्सअप फरमायशीचा.
1: एक लाजरा मुखडा

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, सुंदर असं मराठी गीत एव्हरग्रीन. पुढची फरमाईश देखील, जगात राहायचं असेल तर काम करणं किती महत्त्वाचं आहे असं सांगणारं गीत आहे आणि चित्रपट आहे हाती मेरे साथी. या चित्रपटाचं गीत श्रोत आहे तिरुमला इलेक्ट्रिकल नियर बाय बसवेश्वर कॉलेज हमाल गल्ली रोड लातूर येथून अनिकेत फुटाने, नोमान शेख, रहमान शेख, रोहित बलेबाम बेलांबे, ओके बेलांबे सॉरी सर, रोहित बेलांबे, सार्थक पवार हे सर्वजण आहेत सध्या लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतात लातूरमधून. तर नक्कीच सर आपली फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात जे आपले श्रोते आहेत तिरुमाला इलेक्ट्रिकल नियर बाय बसवेश्वर कॉलेज हमाल गल्ली रोड लातूर येथून. सॉरी, तर श्रोते आहेत नोमान शेख सर, रेहमान सर, रोहित सर, सार्थक सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे वाजतात पावणे तीन, 2:40 होत आहेत आणि आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेतात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. तर यानंतरची फरमाईश रेश्माताईंची आलेली आहे. म्हणतात रेश्मा अजय जाधव सांगलीवरून बोलतीये आणि आज खास माझ्या मम्मीचा अधिक मास आहे, आईची ओटी भरण्याचं ओटी भरली जाणार आहे. तर आज माझ्या आईसाठी गीत ऐकायचं आहे, मम्मी पप्पा भाऊ शंकर बजरंग मिस्टर अजय आणि सुमित स्वराज आम्ही सर्वजण रेडिओ तेरणा ऐकत आहोत. तर ऐकूयात रेश्मा अजय जाधव ताईंची, त्यांच्या आईंसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला आईवर गाणं झालं तर खास बाबांवरती देखील एक गीत आलंय. आपल्या श्रोत्या आहेत पूजा अडसूताई, मिरज सांगली येथून, आणि त्या म्हणतात की सुट्टीवरून काल सासरी आली आहे आणि खास मला बाबांची खूप बाबांची आणि आईची खूप आठवण येते आणि माझ्यासाठी एक सॉन्ग लावा असं म्हणतात. आणि ते गीत आहे बऱ्याच दिवस झालं, माझी फरमाईश देखील नाही झाली असं म्हणतात ताई. तर नक्कीच माहेरून आल्यानंतर आईबाबांची आठवण येते तर नक्कीच आईबाबांसाठी हे गीत लावूयात आपण. पूजाताई ऐकूयात पूजा अडसूताईंची व्हॉट्सअप फरमाईश.
1: छोटे से

आपण ऐकत आहात रेडिओ तीर्ण 90.4 FM आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश. बऱ्याच दिवसानंतर एक गीत अलग अलग या चित्रपटातील गीत किशोरदांचा आवाज आर्डीनचं म्युझिक. श्रोते आहेत पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहेत ज्ञानेश्वर शिंदे बोलतोय उमरगा तालुका गाव तुरोरी. माझी फरमाईश मॅडम गाणं आहे आज मला गीत ऐकायचं आहे अलग अलग या चित्रपटातील. नक्की सर थँक्यू सो मच सर तुम्ही रेडिओ तीर्णासोबत कनेक्ट झालात असंच ऐकत झाला आणि आनंद घेत चला रेडिओ तीर्ण 90.4 FM चा. ऐकूयात ज्ञानेश्वर शिंदे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात जाता जाता सुंदर अशी एक फरमाईश आलेली आहे. वेळ होती टाटा बाय बाय म्हणण्याची, 2:55 होत आहेत. तर यानंतरची फरमाईश आहे ती म्हणजे आपले नियमित श्रोते आहेत विशाल जगदाळे सरांची, जे आहेत धाराशिव येथून, आणि त्यांना जे गीत ऐकायचं आहे 10 नंबरी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सुंदर असं गीत आहे, मनोज कुमार हेमा मालिनी पडद्यावरती दिसतात, यल्पींचं म्युझिक आहे आणि मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत आहे, छान असं गीत आहे. याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथे

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

कौन है ये जिसने दोबारा मुड़के मुझे नहीं देखा? Who is he?

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: 12वीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे.
2: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
1: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
2: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
1: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.
3: नमस्कार.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकणारे श्रोते हो, खास करून पालकांनो, आपल्या सर्वांसाठी आजची ही मुलाखत जी आहे ते खूप महत्वपूर्ण असणार आहे. त्याचं कारणही असं आहे की आपल्या सर्वांना मुलं असतात, त्यातल्या त्यात खास करून लहान मुलं ज्यांचं आपण संगोपन पालकत्व करत असताना आपल्याला अनेक गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात आणि काही गोष्टी नजरेच्या समोरून हटतात सुद्धा. म्हणजे काय की आपलं मूल जर आजारी पडलं तर आपण लगेचच दवाखान्यात घेऊन जातो, किंवा त्याला लिहिता वाचता येत नाही तर आपण लगेचच त्याच्यावरचा स्कूलमध्ये जाऊन टीचरशी बोलतो. कधी त्याला समजा डोळ्यामध्ये कानामध्ये असं काही जरी शारीरिक प्रॉब्लेम असला तर लगेचच आपण डॉक्टरांकडे घेऊन जातो. पण एक आत्ममग्न किंवा स्वमग्न अशा प्रकारचा एक प्रकार आहे जो लहान बालकांमध्ये किंवा मुलांमध्ये आढळला जातो आणि तो सहसा पालकांच्या लक्षात येत नाही, त्याला ऑटिझम असं सुद्धा म्हटलं जातं. या अनुषंगानं आपल्या सर्वांना एक जनजागृती व्हावी, अवेअरनेस व्हावं आणि याच दृष्टिकोनातून एक खूप महत्वपूर्ण अशी कार्यशाळा दिनांक 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि ही जी कार्यशाळा आहे ती जिल्हा परिषद, दिव्यांग विभाग, तसेच बालरोग, धाराशिव जिल्हा संघटना आणि रोटरी क्लब धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. आणि आज आपण याच अनुषंगाने या ठिकाणी जे आहे ते माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे डॉक्टर दत्तात्रय खुणे यांना. ते बालरोगतज्ञ संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आहेत. तसेच डॉक्टर अभय शहापूरकर यांनाही आपण निमंत्रित केलेलं आहे. ते सेंटर कोऑर्डिनेटर आहेत आणि टेक्निकल डायरेक्टर आहेत. हे जे ऑटिझमच्या संदर्भात म्हणजे जे स्वमग्न मुलं असणार आहेत त्यासाठीचं एक जे कायमस्वरूपी रिहॅबिलिटेशन सेंटर आपल्या धाराशिवमध्ये असणार आहे त्याचे सेंटर कोऑर्डिनेटर आणि टेक्निकल डायरेक्टर आहेत. तेव्हा आपण या दोघांशीही चर्चा करणार आहोत आणि त्यासोबत रोटरी क्लब धाराशिवचे अध्यक्ष रणजित रणदिवे आणि सचिव प्रदीप खामकर हेही रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर्वप्रथम तर मी आपल्या दोघांचं स्वागत करतो आणि हा पहिला प्रश्न डॉक्टर अभय शहापूरकर आपणास विचारू इच्छितो की 27 फेब्रुवारीला, कारण बऱ्याचशा कार्यशाळा म्हणा किंवा एखादं दिवसभराचं शिबिर आपण असं ऐकतो की सर्वरोग निदान शिबिर वगैरे म्हणा, पण स्वमग्न आत्ममग्न हा शब्दसुद्धा कानावर पहिल्यांदा म्हणजे जर सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर पडलेला दिसतो. तर नेमकी ही कार्यशाळा काय आहे आणि 27 तारखेला काय होणार?
1: सर्व श्रोतांना मनापासून नमस्कार आणि या मुलाखतीच्या प्रारंभासही रेडिओ तेरणाचे मनापासून आभार व्यक्त करतो की या अत्यंत महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित अशा विषयाकडं आज लक्ष वेधलं जात आहे. त्यामुळं रेडिओ तेरणाचे डायरेक्टर आणि रेडिओ तेरणा यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आता विशेष म्हणजे गेली 43 वर्षे बाल आरोग्य क्षेत्रात काम करताना ज्या समस्या मुलांच्या आरोग्याशी निगडीत आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये माझ्या निदर्शनाला असं आलं की शारीरिक व्याधी झाल्या तर पालक लगेच मुलाला दवाखान्यात घेऊन जातात आणि उपचार करून घेतात, पण मानसिक मुलांच्या समस्या आणि वर्तन समस्या या पालकांना कळायला तरी त्यांना समजत नाही की हे कितपत गंभीर स्वरूपाचं लक्षणं आहेत ते. आणि त्या मुलांना योग्य वेळी योग्य तो उपचार न मिळाल्यामुळं पुढच्या आयुष्यभरासाठी त्या मुलांच्या एकंदरीत पुढच्या करिअरवर आणि शाळेतल्या परफॉर्मन्सवर नकारार्थी परिणाम होऊ शकतो. तर ऑटिझम म्हणजे आत्ममग्नता किंवा स्वमग्नता आणि हा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणून एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे, म्हणजे मेंदूच्या विकासाशी संबंधित असा हा वर्धन समस्या आहे. ही म्हणजे हा काही रोग असा नाही की ह्याला इतके दिवस औषध द्या हा बरा होईल. तर यासाठी ही कार्यशाळा पालकांचे अवेअरनेस वाढवण्यासाठी, पालकांना त्याबाबतीत संवेदनशीलता त्यांची वाढण्यासाठी आयोजित केलेली आहे. आणि ही कार्यशाळा 27 फेब्रुवारी रोजी सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस इथं बालरोगतज्ञ जिल्हा संघटना, त्याचबरोबर जिल्हा परिषद दिव्यांग विभाग आणि रोटरी क्लब धाराशिव, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 3 या कालावधीमध्ये जे काही पालक ज्यांना आपल्या मुलाच्या वर्तनासंदर्भात काही शंका आहेत किंवा ऑटिस्टिक मुलांचं निदान झालेलं आहे त्या मुलांच्या पालकांच्यासाठी ही कार्यशाळा आहे. मुंबईची एक स्वयंसेवी संघटना आहे जी या क्षेत्रामध्ये खूप काम करते आहे, फोरम फॉर ऑटिझम या संस्थेचे तज्ज्ञ मुंबई

0: खास या कार्यशाळेसाठी इथं उपस्थित राहणार आहेत आणि ते पालकांच्या मार्गदर्शनाचे चर्चासत्र घेणार आहेत. त्याचबरोबर पालकांना ते किट्स पण वाटप करणार आहेत ज्याच्यामध्ये मार्गदर्शक पुस्तिका असेल आणि या मुलांना पुढं कसं वाढवावं, पालकांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात आहे. त्या संदर्भात सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन त्या किटमध्ये जे साहित्य दिलं जाणार आहे त्याच्यात ते उपलब्ध असेल. माझी सर्व पालकांना विनंती की या संधीचा लाभ घ्यावा. आता विषय दुसरा म्हणजे ऑटिझम म्हणजे काय या संदर्भात
1: आपण त्याच्यावर बोलूयात, पण हा जो व्हेन्यू आहे आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि एकूणच जे पूर्ण सांगितलं की मुंबईची पण टीम येणार आहे, तर बालरोग तज्ज्ञ संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आहेत डॉक्टर दत्तात्रय खुनेजी. तर आपण हे सिव्हिल हॉस्पिटलमधलं नेमकं प्लेस कुठे आहे आणि आपण सुद्धा बालरोग तज्ज्ञ म्हणून धाराशिवमध्ये अनेक वर्षापासून सुप्रसिद्ध आहात आणि सर्वांना माहिती पण आहे, तर आपला अनुभव नेमका काय आहे हे ऑटिझम आणि या संदर्भातला आणि हा व्हेन्यू कुठं असणार आहे आणि या आयोजनामध्ये आपली संघटना पण आहे, तर आपण काय सांगू इच्छिता की पालकांनी किंवा बाकीच्या लोकांनी कसं सहभागी व्हावं.
2: नमस्कार. अपना सर्वांसाठी ही एक चांगली सुवर्ण संधी आहे की जी मुलं दुर्लक्षित आहेत, ज्याचं आजाराचं निदान लवकर होत नाही, बालकांना कळत नाही, अशा सोमग्न मुलांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नर्सिंग ट्रेनिंग हॉलमध्ये, जो की सिव्हिल सर्जन ऑफिसच्या शेजारी आहे, या ठिकाणी आपण ही कार्यशाळा घेत आहोत. आणि एक जिल्हा डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर चा प्रमुख या नात्यानं मी गेली 6 वर्ष काम पाहतो, तर माझ्याकडे सध्या अशी सोमग्न किमान 40 ते 50 मुलं नोटेड आहेत, डायग्नोस आहेत. त्याचं डायग्नोसिस थोडस अवघड आहे, कारण काय याला काही ताप येत नाही, सर्दी होत नाही, खोकला येत नाही. आपल्या पालकाला ते मूल नॉर्मलच वाटतं, पण त्या मुलाचे लक्षणं, साधी साधी लक्षणं जर त्यांना ओळखता आली आणि ती ओळखून जर त्यांनी वेळेत त्याला जर योग्य तो प्रतिबंध केला तर ही मुलं नॉर्मल आयुष्य जगू शकतात.
1: अच्छा, हे तुम्ही डिस्ट्रिक्ट अर्ली काय इन्व्हेस्टिगेशन इंटरव्हेन्शन सेंटर, तर हे नेमकं काय असतं याच्या बाबतीत थोडंसं सांगा.
2: या सेंटरमध्ये जे की 4D म्हणजे 4 डिसीजेस, 4 डिस ज्याच्यामध्ये कन्जिनायटल हार्ट डिसीज म्हणजे जन्मता असणारी हृदयरोग, त्याच्यानंतर मेंटली रिटार्डेड चाइल्ड, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कानाचे डोळ्याचे आजार असणारी मुलं ज्यांना टर्शरी केअर सेंटरची गरज असते, स्पेशल डायग्नोसिस लागतं किंवा कॉक्लिअर इम्प्लांट सारखे महागड्या सर्जरी जे ऐकत नाही अशा मुलांना गरजेचं आहे, तर या सर्जरी, या हार्ट सर्जरी, या सर्व सर्जरी या DIC सेंटरमार्फत योग्य त्या ठिकाणी रेफर करून फ्री ऑफ कॉस्ट केल्या जातात.
1: अच्छा अच्छा. आणि असं एक सेंटर आपल्या धाराशिवमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला आहे.
2: गेल्या 8 वर्षापासून ते कार्यरत
1: 8 वर्षापासून कार्यरत आहे आणि हे तुम्ही याचं काम पाहता. तर आता आपण जी चर्चा करत आहोत ते ऐकणारे श्रोते हो आणि खास करून पालकवर्गांनो की स्वमग्न, ऑटिझम, आत्ममग्न आणि असे जे सर्व मुलं किंवा जे रुग्ण आहेत त्यांचे जे पालक आहेत त्यांच्यासाठीची ही कार्यशाळा आहे 27 फेब्रुवारी रोजी. आणि अर्थातच हे जे आयोजन केलं आहे ते बालरोग तज्ञ संघटना, धाराशिव जिल्हा, जिल्हा परिषद, धाराशिव दिव्यांग विभाग आणि रोटरी क्लब धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या संदर्भातच आपण ही जी कार्यशाळा आहे ती आयोजित केलेली आहे आणि या संदर्भात आपण जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर दत्तात्रय खुने आणि डॉक्टर अभय शहापूरकर यांच्याशी. तर डॉक्टर शहापूरकर, मी आपणास विचारू इच्छितो की आता हे स्वमग्न, आत्ममग्न म्हणजे हे नेमकं कसं, आता म्हणजे लक्षणं काही दिसत नाहीत म्हणजे हे तर मग खूपच अवघड आहे की एखादा पालक जर असेल आणि ते लक्षात येत नसतं तर कधी असं, म्हणजे याचे लक्षणं कधी दिसून येत असतात किंवा याला समजून घ्यायचं कसं?
0: हो सर, याच्यात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, तर ह्याचं जर तुम्ही व्याख्या पाहिली तर तो स्पेक्ट्रम आहे 0 ते 100 असं जर म्हणलं तर ऑटिस्टिक मुलं मग 20 मार्कवर असू शकतील, 50 वर असू शकतील, 75 वर असू शकतील, म्हणजे हा एक स्पेक्ट्रम आहे.
1: ठीक आहे.
0: तर हा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ही एक वर्तन समस्या आहे, न्यूरो डेव्हलपमेंटल, म्हणजे ती काही शारीरिक व्याधी नाही आहे. तर हा आजार म्हणता येणार नाही, समस्या म्हणा, मुलांच्या मेंदूच्या विकासाशी संबंधित आहे. त्याला न्यूरो डेव्हलपमेंटल विकार असं म्हणता येईल. तर ह्याचे परिणाम काय होतात, तर मुलाच्या संवाद कौशल्यावर, सामाजिक वर्तनावर, वागणुकीच्या पद्धतीवर नकारार्थी परिणाम व्हायला लागतात. आता हा ह्याची सुरुवात कशी आणि ओळखायचं कसं हा मोठा क्लिष्ट विषय आहे पालकांच्या दृष्टीनं. तर जन्मानंतर सर्वसाधारण 1.5-2 वर्षाच्या नंतर ह्याची लक्षणं काही दिसू लागतात. तर हा आजार प्रामुख्याने पालकांना मला हे सांगायचं की संसर्गजन्य नाही आणि पालकांच्या चुकीमुळे सुद्धा हा आजार होत नाही. नाहीतर बऱ्याचदा पालकांना न्यूनगंड येतो, आपण मुलांना वाढवण्यात कुठं चुकलो का, आपल्याकडनं काही दुर्लक्ष झालं का म्हणून हा आजार झाला का, तर तसं काय त्याच्यात नाही. आता ह्याचे प्रमुख लक्षणं काय आहेत ऑटिझमचे, तर सामाजिक संवाद जो असतो, सोशल इंटरॅक्शन, त्याच्यात अडचणी यायला लागतात त्या मुलांना. मग ते नावानी हाक मारली तरी तो प्रतिसाद देणार नाही. आय कॉन्टॅक्ट, डोळ्यात डोळे भिडवून बोलणं जे आहे ते आय कॉन्टॅक्ट ही मुलं करत नाहीत संवाद साधताना. त्याचबरोबर ते एकटेच राहतात, एक स्वतःशीच खेळतात, स्वतःशीच हसतात, इतर मुलामध्ये किंवा मित्रामध्ये शक्यतो ती मुलं मिसळत नाहीत, एकटं राहायला त्यांना आवडतं. त्याच्यानंतर त्यांना आता त्याचा एखादा भाऊ असेल किंवा बहीण असेल, तिला काही लागलं, ती रडायला लागली, तर तिच्या ज्या भावना आहेत ते या मुलाला समजत नाहीत. त्याच्यानंतर ही मुलं बोलायला उशिरा सुरू करतात, म्हणजे 2-3 वर्षाची झाली तरी एखादा शब्द बोलणं सुद्धा बऱ्याचदा अवघड जातं, वाक्य तर लांब राहू द्या. तर 2 वर्षापर्यंत सर्वसाधारण मुलं बोलायला सुरू करतात एखादं छोटं वाक्य, पण ह्या मुलांना ते जमत नाही. त्यामुळं पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की 2-2.5 वर्षाचं झालं जर ते बोलत नसेल त्याला निश्चित तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. त्यानंतर अशी मुलं जी आहेत ती तोंडाने मागत नाहीत, समजा भूक लागली खायला दे असं म्हणणार नाहीत किंवा मला बिस्किट दे असं म्हणणार नाहीत. त्या आईला किंवा वडिलाला हाताला धरून घेऊन जातील आणि
1: फक्त इशाऱ्याने
0: सांगतील, अशा प्रकारचं त्यांचं बिहेवियर असतं. त्याच्याचबरोबर एकच एक हालचाल करत राहतात, म्हणजे काही हात हलवणं सारखं, पाय हलवणं, तीच शारीरिक क्रिया परत करत राहतात आणि बोलणं सुद्धा तोच शब्द परत बोलत राहतात. रिपिटेशन, इकोलॅलिया म्हणतात त्याला. आणि त्यांना दिनक्रमात बदल कुठलाही सहन होत नाही. म्हणजे त्यांची जी दिनचर्या आहे त्याच्यात काही जरी बदल झाला तरी ती मुलं डिस्टर्ब होतात, नवीन व्यक्तीशी पाहुण्याशी इंटरॅक्शन करत नाहीत, त्यांच्याशी संवाद साधत नाहीत. त्याचबरोबर जास्त तीव्र प्रकाश असेल, आवाज असेल, ह्याच्या बाबतीत संवेदनशीलता कमी असते. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस त्याचे शारीरिक त्यांना सुद्धा अडचणी सहन कराव्या लागतात. काही मुलांमध्ये चिडचिडपणा किंवा खूप टेम्पर टँट्रम, ज्याला आपण रागाचे झटके तीव्र स्वरूपाचे, ते सुद्धा आपल्याला निदर्शनाला येतात. झोपेच्या समस्या असतात काही मुलांमध्ये. आता ह्या सगळ्या वर्तन समस्या पालकांच्या जर लवकर लक्षात आल्या तर त्याला योग्य तो काही जी थेरापीज आहेत त्याचा वापर केला तर ही मुलं बरीचशी नॉर्मल आयुष्य जगू शकतात. आता बऱ्याचदा पालक असं विचारतात की ह्याचे कारणं काय आहेत हे होण्याचं, तर अनुवंशिकता एक त्याच्या मागचं कारण असे आहे आणि काही गर्भावस्थेत काही जोखमीचे घटक निर्माण झाले त्यांनी सुद्धा एखाद्या वेळेस असा प्रकार होऊ शकतो. आणि मेंदूच्या डेव्हलपमेंटमध्ये काही चेंजेस झाले तर तो सुद्धा एक, पण निश्चित स्वरूपाची कारण मीमांसा अजून जळालेली नाही. तर आता ह्याच्यात माझ्या दृष्टीने सर महत्वाचं म्हणजे रेड फ्लॅग ओळखण्याचं. रेड फ्लॅग कसे आहेत, तर बाळ 12 महिन्यापर्यंत कुठलेही बडबड करत नाहीत. बाबा, मामा जनरली 12 महिन्यापर्यंत एखादं बडबड करतात, म्हणजे निरर्थक असतं ते, पण बाबा मामा असं ते बोलत नाहीत. त्यानंतर 1.5-2 वर्षापर्यंत एकही शब्द बोलत नाहीत. आणि 2 वर्ष झाली तर मग एखादा शब्द ते बोलतात, परंतु एक वाक्य सुद्धा नाही. हाक मारली तर प्रतिसाद देणार नाहीत. आणि वरचेवर आधी जे शिकलेली कौशल्य आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात. त्याच्यानंतर ह्याच्या निदान करण्याचं म्हणजे हे वर्तनाचं बारकाईने निरीक्षण करणं. बाकीच्या नॉर्मल मुलं जी आहेत वाढीच्या टप्पे ज्यांनी गाठलेली आहेत त्यांच्या तुलनेमध्ये हे कमी पडतं आहे हे मूल, किंवा मी जे आत्ता सांगितलं अशी लक्षणं काही दिसत असतील तर मग लगेच तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. आता उपचार पद्धती आपण नंतरच्या
1: हो, हो, हो. तर डॉक्टर दत्तात्रय खुणेजी आपणास मी विचारू इच्छितो की जसं आत्ता सरांनी म्हटलं की ऑटिझमचं 1-1.5-2 वर्षात असा एक तो विषय म्हटले त्यांनी, मग असं काही असतं का की जसा एखादा रोग अचानक उद्भवतो, म्हणजे समजा नॉर्मली माणूस जीवन 10-15-20 वर्षापर्यंत जगत असतो पण अचानक याचा एखादा आजार उद्भवला असा विषय होतो, तर असा ऑटिझमच्या बाबतीत होतं का? आणि स्वमग्न आत्ममग्न आणि मतिमंद, तर याच्यामध्ये काही फरक असतो का?
2: नाही, स्वमग्न आत्ममग्न आणि मतिमंद यात निश्चितच फरक आहे. मतिमंद मुलं आपल्याला सहज ओळखता येतात पण स्वमग्न किंवा आत्ममग्न मुलं ही एका दिवसात तयार होत नाही.
1: खूप म्हणजे पुसरशी रेषा याच्यामध्ये की मतिमंद आणि आत्ममग्न असणार.
2: हा, मतिमंदचा तो त्याच्यामध्ये त्याच्या बौद्धिक जी वाढ आहे मतिमंदमध्ये ती कमी राहते. या मुलांमध्ये बौद्धिक वाढ कधी कधी इतकी प्रचंड असते की तो एका जागेवर बसत नाही, एका जागेवरती थांबत नाही, अटेन्शन स्पॅन खूप छोटा असतो, सारखं काहीतरी गडबड करत राहतो, काहीतरी चुका करत राहतो. तसं मतिमंद मुलं थोडीशी धीमे असतात, जास्त हालचाली कमी असतात किंवा बुद्धीचे चालत नाही, हे सहज आपल्याला ओळखता येतं. आणि ऑटिझम हा एका दिवसामध्ये होणारा आजार नाही.
1: बरं,
2: याची लक्षणं ही तुम्हाला लहानपणापासून दिसायला लागतात आणि ती लक्षणं वेळीच जर ओळखता आली तर आपल्याला त्याचं जे काही बिहेव्हिअरल थेरपी आहे म्हणा किंवा ऑक्युपेशनल थेरपी आहे हे करून आपण त्या मुलांचं नियर नॉर्मल लाईफ जगू शकतो. काही काही मुलांमध्ये एवढं तिव्र असतं की ते दुसऱ्याच्या आधाराशिवाय काहीच करू शकत नाही, दुसऱ्याचा आधार घेतल्याशिवाय काहीच करू शकत नाही. तर त्यांना त्या मुलांना आपल्याला वेळीच जर आपलं लक्षात आलं तर याच्या बाबतीमध्ये आता सायन्स बऱ्यापैकी प्रगत झालेला आहे. ऑटिझमला कुठल्याही प्रकारचा फिक्स असा उपचार पद्धती नाही.
1: बर,
2: जे आपण देतोय ते दॅट इज अ सपोर्टिव्ह पार्ट ऑफ थेरपी.
1: अच्छा, तर हे याच प्रश्नाला जो लागून येतो तो म्हणजे असा की ठीक आहे, तुम्ही म्हणतायत की हे लक्षात येत नाहीत, म्हणजे लक्षणं जे काय आर्ली लक्षणं जे काय असतील ते, पण जर समजा आपण ग्रामीण भागातलं शहरी भागातलं असं पालकत्वाचा जर विचार केला बराचसा डिफरन्स असतो. बरेच जण पालक आपापल्या कामामध्ये व्यग्र असतात किंवा म्हणतात की ठीक आहे मुलगा माझा शांत असेल, लहान मूल माझं शांत असेल किंवा काहीतरी असेल, मग याच्यामध्ये स्कूलमध्ये पण त्याला पाठवलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये सोशली पण समाज स्कूल असेल पालक असतील तर याच्यामध्ये कोणाकोणाची कशी कशी जबाबदारी असायला पाहिजे अशा पद्धतीच्या बालकांचा शोध घेण्यासाठी असं आपल्याला वाटतं?
2: मुळात म्हणजे शाळेमध्ये या मुलांना टाकल्यानंतर बऱ्याच वेळा त्या मुलांचं जे बिहेवियर आहे शाळेतल्या शिक्षणाच्या बाबतीत असू द्या किंवा इतर मित्रांशी असू द्या किंवा त्याच्या बरोबरच्या छोट्या मुलांशी असू द्या, ते बिहेवियर थोडंसं वेगळं असतं आणि हे त्या शिक्षकाला नक्कीच लक्षात येतं. फक्त हे मूल नॉर्मल नाही, नॉर्मल मुलासारखं नाही हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. आणि काही मुलं आता एक उदाहरण द्यायचं झालं तर एवढी खोडकर असते की उठकी सुद्धा दगड मारत फिरतात. हा सुद्धा एक प्रकार त्याच्यामध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर मध्ये मोडू शकतो. पण मला काय वाटतं की माझं मूल आज रागीटच आहे तो असं करतो नॉर्मल आहे तसं नाही, त्याच्या माग हा आजार असू शकतो, ही भूमिका पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.
1: अच्छा, तर श्रोते आपण जे चर्चा करत आहोत ते आत्ममग्न स्वमग्न जे असे बालकं असतात किंवा हा प्रकारचा जो एक आजार याला म्हणता येऊ शकतो, तर या आजार असणाऱ्या जे लहान बालकं किंवा जे कोणी ऑटिझमचे ग्रस्त आहेत त्यांच्या पालकांसाठी ही जी कार्यशाळा आहे ती 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये ही आयोजित केलेली आहे आणि जिल्हा परिषद दिव्यांग विभाग असेल, बालरोग तज्ज्ञ संघटना धाराशिव जिल्हा असेल आणि रोटरी क्लब धाराशिव यांच्या वतीनं खरंतर हे अवेअरनेस व्हावं, जनजागृती व्हावी आणि सर्व पालकांना सुद्धा एक समुपदेशन करता यावं यासाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आणि याचविषयी आपण चर्चा करत आहोत ते डॉक्टर दत्तात्रय खुणे आणि डॉक्टर अभय शहापूरकर यांच्याशी. तर डॉक्टर शहापूरकर सर, मी आपणास तो प्रश्न परत एकदा जे सरांनी उत्तर दिलं नाही की ठीक आहे समजा स्वमग्न आत्ममग्न, पण असं कधीतरी उद्भवू शकतं का ते लहानपणापासूनच असं असतं?
0: आता हे कधीतरी अचानक उद्भवत नाही. जसं माझे सहकारी डॉक्टर खुने सरांनी सांगितलं की ते ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, ती हळूहळू हळूहळू त्या वर्तनात बदल होत राहतात. पण या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाची सूचना किंवा माहिती मी पालकांना देऊ इच्छितो की आजकाल असं झालंय की लहान मुलाच्या हातात मोबाईल देण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. तर मुलं रडत असेल हट्टकर की त्याच्या हातात मोबाईल द्यायचा, पालक कामाला जातात. तर एक संशोधनाअंतर्गत असं आढळलेलं आहे की स्क्रीन टाईम जास्त असेल तर त्या मुलाला ऑटिझमचा खूप धोका असतो.
1: अच्छा,
0: हे सगळ्या पालकांनी अवश्य लक्षात घेतलं पाहिजे, त्याची नोंद घेतली पाहिजे.
1: एक हायपर डिसऑर्डर अटेन्शन असं काहीतरी
0: ADHD म्हणून एक अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर, ते म्हणजे अतिशय चंचल असतात मुलं, ती त्यांचं लक्ष केंद्रित करणं फार अवघड जातं, कॉन्सन्ट्रेशन होत नाही अभ्यासावर, हे करू शक कुठल्याच एका गोष्टीवर ते कॉन्सन्ट्रेशन ठेवू शकत नाहीत. आणि खुने सरांनी सांगितलं तसं थोडंसं ॲग्रेसिव्ह बिहेवियर, हायपर ॲक्टिव्हिटी, मग टेम्पर टँट्रम किंवा तोडफोड करणं, मारहाण करणं, अशा प्रकारचं व्हायलंट बिहेवियर पण त्यांच्यामध्ये दिसायला लागतं. तर पालकांनी दोन तीन गोष्टी ह्याच्यात लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर स्क्रीन टाईम मुलांचा कमीत कमी ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा असा गैरसमज आहे की ऑटिझम लसी दिल्यानं होतो, असंही काही गैरसमज पालकांमध्ये, लस दिल्याने लस त्याच्यामुळं झालं, तो सुद्धा फार चुकीचा गैरसमज आहे. लस देणं हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्या मुलाच्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे. तर लसीमुळं हा विषय काही ऑटिझमचा होत नाही आणि पालकांच्या चुकीमुळं सुद्धा होत नाही. ही एक प्रकारची न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. तर ह्याच्यामध्ये आता जर लवकर लक्षात आलं की माझं मूल ऑटिझम आहे, पण काय ऑटिझम आहे, तर त्याच्या वर्तनात ह्या मला समस्या दिसायला लागल्या, तर त्याने ताबडतोब तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं अवेअरनेससाठीच आपण ही वर्कशॉप आयोजित केलं. आता त्याची उपचार पद्धती काय,
1: त्याच्या अगोदरचा एक प्रश्न अजून थोडासा डोक्यात येतोय, तो म्हणजे असा आहे की ऑटिझमचा, समजा आता एखादा बाळ जन्मलेला आहे, 2-3-4 वर्षांमध्ये लक्षात आलेलं आहे की तो ऑटिझमनं ग्रस्त आहे, समजा पालक जागरूक पालक आहेत असं आपण धरून चालूयात, मग समजा त्या ठिकाणी त्या पालकांना, तो जर फर्स्ट चाइल्ड असेल समजा, तर त्या पालकांच्या डोक्यामध्ये असा एक संभ्रम असू शकतो की माझं सेकंड चाइल्ड थर्ड चाइल्ड सुद्धा तसंच होऊ शकतं का, असा काही विषय असू शकतो का?
0: नाही नाही, असं अजिबात नाही आहे. एखादं मूल समजा ऑटिस्टिक असेल तर नंतरची संतती तशीच होईल असं अजिबात नाही. तो सुद्धा गैरसमज पालकांनी डोक्यातून काढून टाकला पाहिजे. कारण हे जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे फिजिकल डिसऑर्डर नाही आहे किंवा क्रोमोझोमल डिसऑर्डर नाही आहे, ही डेव्हलपमेंटल ॲबनॉर्मॅलिटी आहे. आता ह्याच्यामध्ये पालकांच्या दृष्टीनं माझी पालकांना एकच आवाहन असं राहील की आपल्या मुलांची वाढ जशी होते, आणि खुने सरांनी सांगितलं पालक आणि शाळेतले शिक्षक, मग ते बालवाडीतले असतील किंवा प्राथमिक वर्गातले असतील, एखाद्या विद्यार्थ्यांच्या किंवा पालकाच्या दृष्टीनं अपत्याच्या वर्तणुकीत कुठलाही फरक जाणवला की बोलणं उशिरा झालं, लक्ष देत नाही, हायपर ॲक्टिव्ह आहे, ऐकत नाही, कुणी पाहुणे आलं तर लक्ष देत नाही, त्याला काही गोष्ट सांगितलं तर दुर्लक्ष करतो, असं जर काही आढळलं तर ताबडतोब त्यांनी तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. आता त्याच्यामध्ये लवकर निदान होणं आणि त्याची उपचार पद्धती वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहे. त्याच्यामध्ये बिहेवियरल थेरपी आहे, स्पीच थेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे. कारण काही डॉक्टर खुनेने जसं सांगितलं, काही मुलांना स्पेशल एज्युकेशन लागतं आणि काही मुलं नॉर्मलसुद्धा शाळेत नियमित जाऊ शकतात. त्याच्याबरोबर पालकांचं प्रशिक्षण या बाबतीत होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पालकांनी काय करायला पाहिजे की मुलांना सारखं त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, सारखं बोललं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे. जास्तीत जास्त मित्रांमध्ये त्यांना मिक्सअप होतील, ते खेळतील, मिसळतील, याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये पालकांनी मुलांच्यासाठी वेळ काढला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. बऱ्याचदा असा अनुभव येतो की
1: सोशल प्रॉब्लेमच होऊन बसलेला असतो.
0: आई वडील दोघे जर करिअरिस्ट असतील, नोकरी काही व्यवसाय करत असतील, तर मुलांना द्यायला वेळच नाही, मग घरचे इतर कामं वगैरे सांभाळून. तर थोडासा वेळ आपल्या मुलासाठी, ज्याला क्वालिटी टाइम म्हणता येईल, असं निश्चित पालकांनी काढला पाहिजे.
1: अच्छा, तर मी डॉक्टर दत्तात्रय खुणे आपणास विचारू इच्छितो की जसं सरांचा एक प्रश्न होता, सरांनी उपचार पद्धती तर सांगितली, त्याला थोडंसं अजून विस्तारित कराच. पण ऑटिझम लक्षात येत नाही हे मान्य आहे की ठीक आहे म्हणून, पण ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सीच्या अगोदर असं काही असतं का की काही समजा जसं की बऱ्याच वेळेस बायपोलर क्वाड्रापोलर मार्कर टेस्ट सांगितल्या जातात, अमिनो टेस्ट सांगितल्या जातात की, आणि असं म्हटलं जातं की एखाद्या वेळेस तुम्ही किंवा जे काही बाळ आहे ते जन्माला येणार आहे ते मतिमंद किंवा अशा पद्धतीचं काहीतरी त्याला असू शकतो आजार, तर अशासाठी टेस्ट सांगितल्या जातात, मग त्याच्यामधून असं काही निदान होऊ शकतं नाही होऊ शकतं काय असतं?
2: नाही, ऑटिझमसाठी कुठलीही बायोमार्कर किंवा कुठलीही टेस्ट नाही. ऑटिझम हा जन्मल्यानंतर उद्भवलेला आणि हळूहळू लक्षात येणारा लक्षणाचा समूह म्हणता येईल आपल्याला. पण ते असं ठरवून की ही टेस्ट केली आणि ऑटिझम आहे
1: असं अजून तरी काही नाही,
2: हा रेअर जेनेटिक आहे. आई वडिलांमध्ये जर कुठं काही अनुवंशिकता असतील तर तो तेवढा एक क्ल्यू आपल्याला मिळू शकतो. पण असं नॉर्मल पॅरेंट्समध्ये नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या मुलाची लक्षणं हळूहळू ऑटिझमची आपल्याला दिसायला लागतात.
1: अच्छा अच्छा, तर ही जी कार्यशाळा आहे आयोजित केलेली, ते आपण ऑटिझम असणाऱ्या जे काही आजारानं ग्रस्त आहेत त्यांच्या पालकांसाठी असं आपण म्हटलेलं आहात. तर हे पालक म्हणजे तुम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत का, समजा ज्यांना थोडंसं अवेअरनेस क्रिएट होण्यासाठी त्या पालकांना सहभागी व्हायचं असेल, किंबहुना असं म्हणतात की आपण स्कूलमधलं पण शहापूरकर सर आपण म्हटलं होतात की, तर जर स्कूलमधले काही टीचर्स असतील किंवा त्यांना तुम्ही असं काही इन्व्हाइट करणार का, असं काही विषय असणार आहे?
2: आता ही जी कार्यशाळा आहे ती एक पालकांसाठी खास संधी आहे.
1: बरं,
2: जिल्ह्यात ही पहिल्या प्रकारची कार्यशाळा अशी होते आणि याच्यामध्ये पालकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. आम्ही आमच्या सर्व बालरोग तज्ञांना बोललेलं आहे, आमच्या सिव्हिल हॉस्पिटल डीआयसी मध्ये काम करणारा स्टाफ पण त्यांनाही अवेअरनेस व्हावा म्हणून बोलवलं आहे, आणि ही मुंबईची तज्ज्ञ टीम आपल्याला लक्षणं काय, उपचार पद्धती काय, सपोर्टिव्ह काय करायचं, त्या पालकांनी काय काळजी घ्यायची, त्यांनी किट्स वगैरे देणार आहेत. तर हे सर्वांगीण पालकांसाठी भविष्यामध्ये जर इफ टाइम परमिट्स आम्ही शाळेतले शिक्षक म्हणा, अंगणवाडी वर्कर्स म्हणा, यांच्यासाठी पण अशा प्रकारची
1: म्हणजे शेवटी कायमस्वरूपी उपक्रम चालणार आहे आपला,
2: हा कायमस्वरूपी चालणार आहे. आता म्हणाल माझ्या डीआयसी मध्ये अशी ऑटिझम ग्रस्त 40-45 मुलांची यादी आहे, त्या सर्व पालकांना आम्ही फोनद्वारे कॉन्टॅक्ट करतो की तुम्ही या कार्यशाळेचा पूर्ण लाभ घ्या, जेणेकरून तुमच्या बाळाचं भवितव्य सुकर होईल. आता या व्यतिरिक्त आपण आता या मुलाखतीमध्ये शाबूकर सरांनी किंवा मी जे काही लक्षणं सांगितली, अशा लक्षणापैकी कुठलं लक्षण जर एखाद्या पालकाला वाटलं की हे माझ्या मुलांमध्ये आहे, तर त्यांनी अवश्य यावं, या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, त्यांचा फायदाच होणार आहे. एक तर रोगनिदान व्हायला मदत होईल, त्यानंतर त्याला ट्रीटमेंट किंवा जे बिहेवियरल थेरपी म्हणा, ऑक्युपेशनल थेरपी काय असेल ते सांगितलं जाईल, जेणेकरून त्या बाळाचं भविष्य सुकर राहील. अजून एक छोटासा मुद्दा मला सांगा वाटतंय, सरांनी मग मोबाईलचं काढलं, इतकं फॅड वाढलंय की आता माझ्याकडे काही काही असे येतात की ते 5 महिन्या 6 महिन्या 7 महिन्याचं लेकरू सप्लिमेंटरी फीस ते वरचा आहार चालू करायचा, तर त्याला ते मोबाईलवरती ते हे लावल्याशिवाय ते खातच नाही म्हणे. पालक म्हणतात की हे लावल्याशिवाय खातच नाही तो, इतकं ते. आणि जेवढं तुम्ही त्या सरांनी म्हणण्याप्रमाणे
1: बंद करून आपण स्वतः जेवढं इंटरॅक्ट होत तेवढं ते चांगलं,
2: हा एक प्रश्न राहिला. दुसरा प्रश्न की सगळे पैशाच्या मागे लागले, पण ज्यांच्यासाठी पैसा कमवतो ते लेकरं दुर्लक्षित व्हायला लागले. क्वालिटी टाइम कोणीच देणं गेलं, मूल जेवतं काय, खातं काय, करतं काय, इवन आज आम्हाला जरी विचारलं तरी आम्हाला असं आठवत नाही की मुलानं कधी एकदा मान धरली, कधी चालला, कधी बोलला, अशी परिस्थिती सर्वसामान्य सगळ्यांची झालेली आहे. याच्यातून थोडस बाहेर निघलं पाहिजे. एक किंवा दोनच मुलाचा जमाना आहे, ती मुलं वाढवताना ऍटलिस्ट पहिले 5 वर्ष तरी पालकांनी चांगलं क्वालिटी टाइम त्यांच्यावर स्पेंड केलं पाहिजे. त्याची हालचाल, त्याची वाढ, त्याची बौद्धिक क्षमता, त्याच्या खेळाच्या पद्धती ह्या सगळ्या पाहायला पाहिजेत.
1: बरोबर बरोबर. मी डॉक्टर शहापूरकर आपणास एक प्रश्न विचारत होतो की आम्ही रेडिओ तेरणाच्याच माध्यमातून एक दाम्पत्य होतं त्यांची आम्ही इंटरव्ह्यू केला होता की त्यांचा जो एक मुलगा होता तो ऑटिझमनं ग्रस्त होता आणि अर्थात ते आता वयस्कर पण झालेला आहे तो आणि त्याचा सांभाळ पूर्ण करण्यासाठी आणि त्यांनी त्याला स्पेशल चाईल्ड असं नाव दिलं म्हणून आम्ही तो प्रोग्राम पण तसा स्पेशल चाईल्ड याच पद्धतीने घेतलं. जसं आपल्याकडे अपंग न म्हणता दिव्यांग म्हणायचं तसं एक स्पेशल चाईल्ड. तर त्यांनी असंही सांगितलं की जरी तो स्पेशल चाईल्ड आणि आत्ममग्न स्वमग्न जरी असला तर त्याच्याकडे एक वेगळी क्वालिटी आहे जो की म्युझिक क्रिएट करण्यातला असेल किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी असेल तर त्याही खूप म्हणजे त्याच्याकडे आहेत. दुसरी गोष्ट त्यांनी एक अशी सांगितली की त्याला सांभाळण्यासाठी त्यांनी दुसऱ्या अपत्याला जन्म नाही दिला म्हणजे त्याच्या एकट्यावरच त्यांनी पूर्ण जीवन समर्पित केलं. तर हे खूप ग्रेट म्हणजे पालकत्वाची एक गोष्ट आहे. पण त्यांना ते अर्ली स्टेजमध्ये लक्षात आलं नाही तर त्यांनी बरंच इंटरनेटवर सर्च केलं हे ऑटिझम काय असतं ते पाहिलं. मग त्यांनी अमेरिकेपासून ते एक ग्रुप आहे म्हटलं त्यांनी इंटरनेटवर सुद्धा आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याचशा गोष्टी घेतल्या आणि हे तर त्यांनी सांगता सांगता एक विषय असा पण सांगितलेला होता की आता त्याला प्रौढत्व आलेलं आहे. तर अशा वेळेस काही असा विषय असतो का की त्यावेळेस मग काय नेमका विषय असू शकतो हे एक सांगावं आपण.
0: आता अशी मुलं ज्यावेळेस वयात येतात त्यावेळेस हार्मोनल चेंजेस त्यांच्यामध्ये अंतःप्रेरक तर वाढणारच ते निसर्ग नियम आहे. तर अशा वेळेस त्याची जीवन जगण्याचे कौशल्य कितपत विकसित झालेले आहेत ह्याचा आपल्याला निश्चित विचार करावा लागेल. कारण वयात आला म्हणजे त्याचा लगेच विवाह करून पण त्या विवाहाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता त्याच्यात आहे का हा विचार करावा लागतो त्याच्यामध्ये. तर अशा मुलामध्ये हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की जी आता ऑटिस्टिक नाही इव्हन मतिमंद मुलामध्ये सुद्धा हार्मोनल चेंजेस होतात वयोमानानुसार पौगंडावस्थेत आल्यानंतर. तर त्या विषयाला खूप सजगपणे हाताळलं पाहिजे आणि त्या पालकांचं काउन्सिलिंग करणं आणि अशा वेळेस या अशा मुलांच्या बरोबर कसं वागलं पाहिजे आणि काही औषधोपचारसुद्धा त्याच्यामध्ये केले जातात. आता या संदर्भात आपण हा मुद्दा जो आहे तो पौगंडावस्थेत आणि
1: तो विषय वेगळा आहे माझ्या डोक्यात एक आला म्हणून मी फक्त तो.
0: आता या संदर्भात अजून एक दोन छोटे छोटे मुद्दे मी या मुलाखतीच्या दरम्यान मांडतो आहोत की समाजामध्ये शारीरिकदृष्ट्या आणि इंटेलेक्च्युअल म्हणजे मानसिकदृष्ट्या दिव्यांग अशी खूप मुलं आहेत शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या. मागे 4-5 वर्षाखाली आम्ही सर्वे केला होता जिल्ह्यामध्ये 6,000 अशी मुलं आहेत.
1: हो
0: तर अशा मुलांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं रिहॅबिलिटेशन सेंटर पुनर्वसन केंद्र की ज्याचं फार मोठी आवश्यकता आहे गरज आहे आणि जे इथं उपलब्ध नाही मग अशा मुलांच्या इलाजासाठी पुण्या मुंबईला जावं लागतं आणि खर्चिक असतं ते काम. तर रोटरी क्लब धाराशिव, जिल्हा बाल आरोग्य संघटना धाराशिव आणि जिल्हा परिषद दिव्यांग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कायमस्वरूपी दिव्यांग शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या अशा मुलांच्यासाठी पुनर्वसन आणि समुपदेशन केंद्र आपण कायमस्वरूपी चालू करणार आहोत. काही एक महिनाभरात त्याचं उद्घाटन होईल. जिल्हा परिषदेचे CEO डॉक्टर मैना घोष साहेबांनी खूप त्याच्यामध्ये आम्हाला प्रोत्साहन दिलं मदत केलेली आहे. सर्व इक्विपमेंटने सुसज्ज अशा प्रकारचं ते पुनर्वसन केंद्र राहणार आहे आणि तिथली ट्रीटमेंट पूर्णपणे मोफत होणार आहे. तर एक या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो जिथं ग्रामीण पाणी पुरवठा इमारत आहे कार्यालयाची त्याच्यामध्ये हे केंद्राचं उद्घाटन काही दिवसात होईल. तर त्या केंद्राच्या माध्यमातून सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये अशा मुलांच्यासाठी खूप मोठं काम आपल्या जिल्ह्यामध्ये उभा राहणार आहे. दुसरा एक उपक्रम रोटरी क्लब धाराशिवच्या वतीनं 23 फेब्रुवारीला रोटरी आय हॉस्पिटल इथं जयपूर फूट शिबिर कृत्रिम अवयवाचं तो एक कॅम्प आयोजित केलेला आहे
1: 23 फेब्रुवारीला.
0: तर गरजूंनी तिथं आपलं नाव नोंदवायचं आहे 23 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 3-4 वाजेपर्यंत.
1: अच्छा. तर डॉक्टर दत्तात्रय खुणेजी आता या मुलाखतीच्या शेवटी आपण बालरोग तज्ज्ञ संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आहात म्हणून शेवटी आता ही एक कार्यशाळा तर 27 फेब्रुवारी रोजी होणारच आहे त्या ठिकाणी आपण सर्व बालरोग तज्ज्ञांना आपण बोलवलेलं आहे पण या मुलाखतीच्या दृष्टिकोनातून आपण या सर्व बालरोग तज्ज्ञांना काय आवाहन करू इच्छिता की त्यांच्या डेली प्रॅक्टिसमध्ये जर त्यांना असं थोडं बहुत काय आयडेंटिफाय होत असेल किंवा त्यांनी डेली प्रॅक्टिसमध्ये सुद्धा जर पालकांना अवेअरनेस करता येत असेल तर काय तुम्ही सांगू इच्छिता
2: आम्ही सर्व बालरोग तज्ज्ञांना असं आवाहन करू इच्छितो की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण पाहिलेली अशी जर काही ऑटिझमची मुलं असतील त्यांच्या पालकांना आवर्जून या कार्यशाळेला पाठवून द्या. तुम्ही स्वतःही या, तुमच्याही ज्ञानामध्ये याच्यामध्ये भर पडणार आहे, अद्ययावत ज्ञान तुम्हाला मिळणार आहे आणि इथून पुढं येणाऱ्या बालकांसाठी ते खूप उपयोगाचं राहणार आहे. आम्ही सर्वांना व्हॉट्सअप मेसेजद्वारे हा निरोप तर दिलेलाच आहे. आज तुमच्या माध्यमातून परत एकदा आवाहन करू इच्छितो. काही बालरोग तज्ज्ञ मंडळीचे आम्हाला फोन पण आले की सर असं असं मुलं आहे, म्हणलं बिलकुल पाठवा, पालक पाठवा, त्यांची सगळी सोय आम्ही इथं करू, जेवणाचे वगैरे सोय आम्ही इथं आमच्या मुंबईच्या टीम फोरम फॉर ऑटिझम तर्फे होणार आहे. हे पूर्णतः मोफत कार्यक्रम, जिल्ह्यात पहिला प्रयोग आणि अतिशय दुर्लक्षित अशा बालकांसाठी हा कार्यक्रम आहे, त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी परत एकदा कळकळीची सर्व जिल्हावासियांना विनंती.
1: अच्छा डॉक्टर शहापूरकर सर, शेवटी हा एक प्रश्न की फक्त आपण आता धाराशिव जिल्हा धाराशिवमध्ये जिल्हा रुग्णालयात हा कार्यक्रम होणार आहे तर धाराशिव जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे का, कारण रेडिओ तेरणा बऱ्याच ठिकाणी ऐकला जातो तर तो एक भाग आहे तर तेही सहभागी होऊ शकतील का, आणि जर समजा कोणाला संपर्क करायचा असेल बऱ्याच जणांना समजा असं फोनवरून विचारून म्हणा किंवा बाकीचा तर असा संपर्क कुठे काही करू शकतात का, तो एक विषय.
0: निश्चित हा कार्यक्रम पूर्णपणे सार्वजनिक कार्यक्रम आहे आणि बालकांच्या आणि पालकांच्या हिताचा आहे. तर या म्हणजे आपल्या देशातील कुणीही ह्याच्यात सहभागी होऊ शकतं, त्याच्यात कुठलीच अट नाही आहे. कार्यक्रम 27 तारखेला आहे, सकाळी 11 ते 3 भोजनाची व्यवस्था आहे आणि सगळ्यांना ते टीचिंग किट्स तिथं दिल्या जाणार आहेत. तर याच्यात फक्त जिल्ह्यातीलच नव्हे तर जे कुणी हा कार्यक्रम ऐकत आहेत त्या श्रोत्यापैकी कुणीही याच्यात सहभागी होऊ शकतं आणि त्यांचा निश्चित फायदा होईल. आणि माझं हेच आवाहन आहे डॉक्टर खुनेनी जे सांगितलं की ह्याच्यात सेन्सिटायझेशन करणं, पालकांना संवेदनशील बनवणं या विषयाशी हा फार महत्त्वाचा याच्यात विषय आहे. आणि शेवटी रेडिओ तेरणाचे आपले मनापासून आभार व्यक्त करतो.
1: संपर्क आहे कुठं?
0: संपर्कासाठी मी डॉक्टर अभय शहापूरकर, माझा नंबर आहे 9422069704 किंवा डॉक्टर दत्तात्रय खुने 8830002583.
1: तर पालकांनो आणि ऐकणाऱ्या सर्व श्रोतेवर्गांनो, आपल्या सर्वांना खरं तर या सर्व मुलाखतीच्या माध्यमातून आपलं पालकत्व आणखीन खूप चांगल्या पद्धतीनं कसं करता येऊ शकेल याची माहिती मिळालेली आहे आणि खास करून आत्ममग्न स्वमग्न आणि ऑटिझम याविषयीची विस्तृत अशी माहिती मिळाली. केवळ कार्यशाळा आहे आपण या असं न होता आपल्याला याच्या या मुलाखतीच्या माध्यमातून संपूर्ण जागृती सुद्धा आली असणार आहे की आपल्या लहान मुलांकडे आपण कशा पद्धतीनं पाहायचं आहे, खास करून मोबाईलपासून पण दूर ठेवा असा एक संदेश तर दिलेलाच आहे. पण या सर्व दृष्टिकोनातून आपण आपल्या शाळेतील ज्या शाळेमध्ये मुलांना टाकलेलं आहे त्या शाळेतल्या शिक्षकांशी आपल्या तुमचा समन्वय असणं आणि विद्यार्थी नेमका तुमचे मुलं काय करतात याविषयी जर समजा तुम्ही संपूर्ण माहिती घेत राहिलात आणि इंटरॅक्शन करत राहिला, संवाद करत राहिला, तर निश्चितच तुम्हाला या हा जो आजार आहे याचा अर्ली तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला याची माहिती मिळू शकेल आणि एकूणच जे उपचार आहे ते उपचार पण सुरू होऊ शकतील. तेव्हा 27 फेब्रुवारी रोजी ही जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे आत्ममग्न स्वमग्न रुग्ण आहेत स्पेशल चाइल्ड म्हणूयात त्यांच्या पालकांसाठी केलेली आहे, तर आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि यासाठी जो मोबाईल क्रमांक सांगितलेला आहे तो डॉक्टर अभय शहापूरकर सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94220 69704 आणि डॉक्टर दत्तात्रय खुणे यांचा मोबाईल क्रमांक आहे 88 3000 म्हणजे 3 3005583 या ठिकाणी आपण संपर्क करा आणि डायरेक्ट फोनवर फोन करण्याच्या ऐवजी जर समजा फोन नाही उचलला तर आपण एखादा मेसेज टाका, व्हॉट्सअपला मेसेज टाका, आपला नेमका काय प्रॉब्लेम आहे ते सांगा, आपलं नाव गाव पत्ता लिहा, जेणेकरून डॉक्टर साहेबांना ते लक्षात येईल आणि ते तुम्हाला कॉल बॅक पण करू शकतील. तेव्हा डॉक्टर दत्तात्रय खुनेजी, डॉक्टर अभय शहापूरकर जी आपण या ठिकाणी आलात आणि आपल्यासमवेत रोटरी क्लब धाराशिवचे अध्यक्ष रणजित रणदिवे आणि प्रदीप खामकर हे पण आले आणि एकूणच हे जनजागृतीसाठी आपण जे काही एवढा जो वेळ काढला त्याबद्दल मी रेडिओ तेरणा टीमच्या वतीनं पण आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो.
0: नमस्कार.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेवर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ऍपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ऍप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो।
3: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे।
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचे सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आजच संपर्क करा, मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65।
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही मानेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.
2: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
3: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
2: आणि लाइट बिलाचे.
3: आता 0 रुपये कसे देऊ.
2: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
3: हो हो, नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.
4: हर घर

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्वाचा सहभाग असतो. आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात. सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते. सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही. कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्ये नंतर उपलब्ध करून देतात. आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते. त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते. झाडांना संतुलित पोषक द्रव्ये याच्यामुळे मिळतात. जमिनीला 0.5-1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते. आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात. मातीतील कणांची रचना दाणेदार बनते. शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते. मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते. पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. हवा खेळती राहते. त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते. जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते. हे जीवाणू विविध अन्नद्रव्ये वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते. आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते अर्थात रायझोबियम. रायझोबियम जीवाणूबद्दल द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते. रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50-150 किलो नत्र स्थिर करतात. या खताच्या वापराने उत्पादनात 19-62% वाढ दिसून आलेली आहे. रायझोबियम जीवाणूंचे पिकनिहाय गट आहेत. एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत. रायझोबियम जीवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केलेले आहेत ते पाहणंसुद्धा गरजेचं आहे. रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात. असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खते याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो. हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. जीवाणू हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एक दल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे, भाजीपाला या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझोटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15 ते 20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत. ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्यामुळे आणि पिकांमध्येही वाढतात. पिकांमध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकांमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30 ते 300 किलो नत्र स्थिर करू शकतात. ॲसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 20% वाढ आढळून आलेली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटा इत्यादींमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी 20 ते 25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80 ते 75% स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी, यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझालिसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये काम करते. त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू. द्रवरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अर्थात NPK उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणू संघात उपयुक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणू संघ तयार केला जातो. जीवाणू संघ हा पीक निहाय आपणास तयार करता येऊ शकतो. तर मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा, सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला, तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील. आणि आपण आता बघितलेलंच आहे की हे जर घटक आपण वापरले, सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले, तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास 10 ते 25% वाढ अपेक्षित आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आजचा चित्रपट आहे 18 जानेवारी 2002 साली प्रदर्शित झालेला ये दिल आशिकाना। हा चित्रपट दिग्दर्शित केला होता दिग्दर्शक संदेश कोहली यांनी। तर या चित्रपटाची निर्मिती केली होती अरुणा इराणी यांनी। सर्वच नवोदित कलाकार आणि त्याला सुमार कथानक यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं कमाल केली नाही, परंतु संगीतानं मात्र कमाल केली आणि हा चित्रपट संगीताच्या जोरावर लोकांच्या स्मरणात राहिला। तेव्हा आज आनंद घेऊयात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुमधुर गीतांचा।

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

यदिल आशिकाना या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसले करण नाथ, जीविधा शर्मा, रजत बेदी, अरुणा इराणी, जॉनी लिव्हर आणि आदित्य पांचोली. सर्वच कलाकारांनी बऱ्यापैकी अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून केला, परंतु सुमार कथानक असल्यामुळं निर्मिती मूल्य तितकी उच्च दर्जाची नसल्यामुळं या चित्रपटाला लोकांनी तितकीशी पसंती दर्शविली नाही. या चित्रपटाच्या प्रमुख बाबींपैकी या चित्रपटाचं जे छायाचित्रण होतं ते बाबा आझमी यांनी केलं होतं. अतिशय सुरेख असं छायाचित्रण या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर आणलं. तेव्हा आज आनंद घेऊयात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुमधुर गीतांचा.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

यदिल आशिकाना या चित्रपटाला संगीत दिलं होतं 1990 जादुई संगीतकार नदीम श्रवण यांनी. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेल्या आल्बमपैकी अतिशय सुंदर असा हा आल्बम म्हणावा लागेल. या चित्रपटातील गीतं गायली होती कुमार सानू, अनुराधा पौडवाल, उदित नारायण, सोनू निगम, शान आणि तौसिफ अख्तर यांनी. तर या चित्रपटाचे गीतकार होते समीर. तेव्हा आज आनंद घेऊयात 2002 साली प्रदर्शित झालेल्या यदिल आशिकाना या चित्रपटातील सुमधुर गीतांचा.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजी प्रगती। पुन्हा एकदा आली तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन। ज्यांना आपण हिरो होऊ असं कधीच वाटलं नव्हतं, कदाचित कायमच मला साईड रोल करावे लागतील असं ज्यांना वाटत होतं, त्यांनी आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं। विनोदाच्या जबरदस्त टायमिंगनं प्रेक्षकांना खदखदून हसवलं। असे मराठी चित्रपट सृष्टीचे मामा ठरले ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ। रोलच्या लांबीपेक्षा भूमिकेला महत्व देणारे, मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही झेंडे रोवणारे, पण हिंदीमध्ये नोकरांचे रोल आता करणार नाही असं ठाम मत व्यक्त करणारे, आणि ज्या काळात मराठी सिनेमांनी काट टाकली होती त्या काळात पूर्ण सिनेसृष्टीला स्वतःच्या खांद्यावर उचलून इथवर घेऊन येणारे असामान्य कलाकार म्हणजे अशोक सराफ। जेव्हा तुमच्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवायचा असतो तेव्हा अर्थात थोडा माझा अभ्यास सुरू होतो। सिनेमा बघणं, त्यांच्या मुलाखती बघणं, जे काही मटेरियल सापडेल ते बरोबर आहे की नाही हे सगळं पाहणं, हे सगळं करून हा शो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। सो चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची। पहिलं गाणं येत आहे तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगती सोबत।

रेडिओ तेरणा ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता आता प्ले स्टोअर ऍप वरून सुद्धा. आमचे सर्वच कार्यक्रम ऐकू शकता कुठेही कधीही आणि ट्यून करा आजच रेडिओ तेरणा 90.4 FM. 1947 मध्ये दक्षिण मुंबईतील चिखलवाडी इथं अगदी अतिसामान्य घरात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांना वाटायचं की आपल्या मुलांनी नोकरी करावी, बिझनेसमॅन व्हावं. वडिलांच्या इच्छे खातीर 10 वर्ष बँकेत नोकरी केली. पण नेमकी अभिनयाची सुरुवात कधी झाली? सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा अभिनय चित्राकडे होताच. पण तुम्हाला एक गंमत माहितीये का? अशोक सराफ यांच्या मामांची नाटक कंपनी होती, त्यामुळं त्यांनी त्यांचं बालपण हे नाटकाच्या सेटवरती घालवलंय. त्यामुळं ते नाटक जगलेत ते अगदी जन्माला आल्यापासून. त्यांनी खुद्द एका मुलाखतीत सांगितलं होतं की माझं रांगणं सुद्धा या नाटकाच्या वातावरणात झालंय, त्या माहोल मध्ये झालंय. 7व्या वर्षी स्टेजवर त्यांनी एक एकांकिका सादर केली होती आणि पहिलं बक्षीस त्यांना तिथं मिळालं. आता तुम्ही म्हणाल हे बरंय ना की मामांचीच नाटक कंपनी होती, मग तर ते पुढे येणारच ना. पण मामांचा त्यांच्या या आवडीसाठी फारसा पाठिंबा नव्हता. या करिअरला फारशी शाश्वती नाही, त्यामुळे मामांनी सुरुवातीला फारशी साथ त्यांना दिली नाही. अनेक नाटकासाठी ते प्रॉम्प्टर म्हणून काम करायचे. नाटकावरती त्यांच्या भूमिकांवरती अशोक सराफ यांचं एवढं प्रेम असायचं की त्यांना सारी नाटकं तोंडपाठ असायची. हळूहळू ते सबस्टिट्यूट म्हणून काम करू लागले. कोणाला येता येत नाहीये, कोणाचा रोल कोण अचानक करणार असा प्रश्न उभा राहिला, अशी काहीतरी नड आली म्हणून ते नाटक करायचे. बेळगावला त्यांनी त्यांचा पहिला प्रोफेशनल प्रयोग केला, ययाती हे नाटक होतं. त्यांची भूमिका त्यांनी अशी काय केली, लोकांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलं. त्यानंतर काही काळातच त्यांचे मामा खुद्द म्हणाले की आता यापुढे या नाटकातील ही भूमिका केवळ तूच करशील. अशोक मामांनी त्यांच्या मामांकडून आलेली ही सगळ्यात मोठी पावती होती, त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पारितोषिक. त्यामुळं आजही त्यांच्या यशाचं संपूर्ण श्रेय त्यांच्या गुरूंना म्हणजेच त्यांचे मामा गोपीनाथ सावरकर यांनाच जातं. थोड्याच वेळात सांगणार आहे कुठल्या सिनेमानं अशोक सराफ रातोरात स्टार झाले आणि ज्यांना असं वाटत होतं असा चेहरा मुळातच हिरोचा नाहीये ते या सिनेमानं ते हिरो बनले.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तीर्णा 90.4 एफएम वरून. आणि आज आपण अशोक सराफ यांची महफिल एन्जॉय करतोय. आजही अशोक सराफ हे नाव घेतलं की आपल्या समोर उभे राहतात ते म्हणजे धनंजय माने आहेत का घरात, किंवा उद्योगपती जवळकर यांच्या खोकण्याची शैली व्याख्खी उख्खी विख्खी आपल्याला पोट धरून हसायला भाग पाडत. करण अर्जुन या सिनेमातला त्यांनी साकारलेला दुर्जन सिंग असो आणि त्यांचा तो डायलॉग ठाकूर तो किय, किंवा सिंगम सिनेमातला त्यांचा कॉन्स्टेबल, किंवा 90 दशकात प्रचंड गाजलेली मालिका हम पाज, ही आपण खरंच विसरूच शकत नाही.

अशी ही बनवाबनवी गंमत जम्मत धूमधडाका चौकट राजा वजीर पासून एक डाव धोबी पचाड नवरा माझा नवसाचा मी शिवाजी पार्क पर्यंत कित्येक सिनेमे आपण आजही आवडीने बघतो आणि या सिनेमांची जादू कायमच राहणार आहे. स्वतःला टाइल कास्ट न होऊ द्यायचा प्रयत्न करणारे आणि विविध अंगी भूमिका करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अशोक सराफ, त्यांचा यशापर्यंतचा प्रवास हा खडतर होता. अशोक मामांनी काही सिनेमात काम केलं पण ते खास कमाल दाखवू शकले नाहीत. म्हणावी तशी लोकप्रियता त्यांना बरीच नाटकं सिनेमे करूनही मिळाली नव्हती. पण अखेर तो सिनेमा आला ज्यांनी अशोक सराफ यांना सुपरस्टार बनवलं आणि तो म्हणजे दादा कोंडकेंचा पांडू हवालदार. हा सिनेमा आजही आयकॉनिक मानला जातो. त्यानंतर मामांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि या सिनेमानंतर त्यांना प्रमुख भूमिका मिळू लागल्या. पांडू हवालदार नंतर त्यांचा सिनेमा होता पांडोबा पोरगी फसली आणि मग काय, पुढे ते सिनेसृष्टीचा सुपरहिट चेहरा बनले. पांडू हवालदार या त्यांच्या पहिल्याच सिनेमासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारचं पारितोषिक मिळालं. थोड्याच वेळात सांगणारे अशोक सराफ यांना मामा हे टोपण नाव कसं पडलं त्याआधी ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे गाणं.

हा कार्यक्रम बनवत असताना काही मुलाखती त्यांच्या मी पाहिल्यात. त्यांना विचारलं गेलं होतं, विनोदाचं टायमिंग तुम्ही नेमकं कसं साधता? यावरती त्यांनी सांगितलं, टायमिंग, प्लेसिंग आणि लय लिहिलेल्या संवादांना ते कायमच स्वतःचा असा अंदाज द्यायचे. नाटक आणि सिनेमा यांचा फरक सांगताना त्यांनी एक खूप सुंदर बाब सांगितली, ती म्हणजे सिनेमा ही एक चौकट असते, यामध्ये तुम्हाला लोक तुमच्या वाक्यावरती अशी दाद देतील असं गृहीत धरून विचार करून वाक्य किंवा ते संवाद म्हणावा लागतो. पण नाटकामध्ये अनेक प्रयोग करता येतात. एखाद्या प्रसंगाला आपल्याला अपेक्षित अशी दाद मिळाली नाही तर पुढच्या वेळेला तो प्रसंग करताना आपण त्यात बदल करू शकतो. सिनेमा एकदा झाला की झाला, पण नाटकामध्ये या प्रयोगाला वाव असतो आणि म्हणूनच तर त्याला प्रयोग म्हणतात. इथे तुम्हाला पोच पावती लगेच मिळून जाते. सिनेमामध्ये मात्र एकदा तो प्रसंग झाला की झाला, मग त्यात काहीही फेरफार बदल करता येत नाही. त्यामुळं अगदी आत्ताही आपण अशोक सराफ यांची अनेक नाटकं पाहिली, ते पुन्हा रंगभूमीकडे वळले. नाटकावरचं प्रेम त्यांना स्वस्त बसू देत नाही.

0: जीव माझा रंगला रंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला
1: मंगला मी मंगला ओ मंगला।

मासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आज आपण अशोक सराफ यांची मैफिल एन्जॉय करतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. केवळ नायक म्हणून नाही तर खलनायक म्हणूनही ते अनेक वेळा सिनेमांमधून ते आपले दिसलेत. त्यांनी साकारलेला प्रत्येक खलनायक हा वेगळा होता. त्यांची शब्दफेक वेगळी होती. अभिनयाला असा कुठलाही रस नसेल की ज्यामध्ये अशोक सराफ आपल्याला दिसले नसतील. एकापेक्षा एक उत्तम सिनेमा देणारे, विनोदाबरोबरच गंभीर भूमिकाही तितक्या सक्षमपणे साकारणाऱ्या या अवलिया कलाकाराला, या विनोद सम्राटाला रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम. आज क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. आपले कार्यक्रम तुम्ही ऐकत असाल तर नक्की सांगा. एव्हाना रेडिओ तेरणा ऍप तुम्ही डाउनलोड केलंच असेल. कार्यक्रम आवडला असेल तर नक्की मनापासून दाद द्या. अशोक मामांची सगळीच गाणी एका कार्यक्रमात घेऊन येणं काही शक्य नाहीये. पुन्हा भेटूयात नव्या भागात. अशा सामान्य लोकांच्या असामान्य गोष्टी जाणून घेण्यासाठी, काही माणसं इतकी मोठी ग्रेट बनली हा प्रवास उलगडण्यासाठी, त्यातूनच शिकण्यासाठी पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मी आरजे प्रगती इथेच निरोप घेते. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.